ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत, अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे निर्मला गोगटे यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची पदरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर आणि सुधीर फडके यांचा.

श्रोते हो आता ऐकूया यशोद कुमार गवळणकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 10:15 आणि 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज रविवार अधिक ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी अर्थात 14 जून 2026। आजचं नक्षत्र आहे रोहिणी नक्षत्र। आज दर्श अमावस्या दुपारी 12:20 सुरू होत आहे। आज जागतिक रक्तदाता दिन आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचार धन। मानवाला आपल्या पूर्ण क्षमता वापरता येण्यासाठी, समान आणि न्याय्य समाज विकसित करण्यासाठी तसंच राष्ट्रीय विकासाला चालना देण्यासाठी शिक्षण हा पाया आहे। आपल्या भारत देशाच्या सातत्यपूर्ण प्रगतीसाठी आणि आर्थिक विकास, सामाजिक न्याय, समानता, शास्त्रीय प्रगती, राष्ट्रीय एकात्मता आणि त्याचबरोबर भारताच्या उज्ज्वल संस्कृतीचं जतन या क्षेत्रांमध्ये वैश्विक पातळीवर नेतृत्व तयार करण्यासाठी सर्वांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ह्यामध्ये या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आलेला आहे। त्यात प्राचीन आणि सनातन भारतीय ज्ञान आणि विचारांची समृद्ध परंपरा लक्षात घेऊन हे धोरण तयार करण्यात आलेलं आहे। भारतीय विचार आणि तत्वज्ञानात ज्ञान, प्रज्ञा आणि सत्याचा शोध ही नेहमीच मानवाची सर्वोच्च उद्दिष्ट मानलेली आहेत। प्राचीन भारतात शिक्षणाचं लक्ष या सांसारिक जीवनाची तयारी किंवा शाळेनंतरच्या जीवनाची तयारी म्हणून ज्ञान मिळवणं एवढंच नव्हतं, तर पूर्ण आत्मज्ञान किंवा मोक्ष हे होतं। प्राचीन भारतातली तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, वल्लभी अशा जागतिक दर्जाच्या संस्थांनी बहुशाखीय शिक्षण आणि संशोधनाची उच्च मानकं तयार केली होती आणि वेगवेगळी पार्श्वभूमी असलेले आणि वेगवेगळ्या देशातील विद्वान आणि विद्यार्थी इथे शिक्षणासाठी येत असत। भारतीय शिक्षण व्यवस्थेने चरक, सुश्रुत, आर्यभट्ट, वराहमिहिर, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त, चाणक्य, चक्रपाणी दत्त, माधव, पाणिनी, पतंजली, नागार्जुन, गौतम, पिंगल, शंकरदेव, मैत्रेयी, गार्गी आणि थिरुवल्लुवर असे अनेक विद्वान निर्माण केले, ज्यांनी गणित, खगोलशास्त्र, धातुशास्त्र, वैद्यकशास्त्र, शल्यचिकित्सा, स्थापत्य अभियांत्रिकी, स्थापत्यविद्या, जहाज बांधणी आणि नौकानयन, योग, ललितकला, बुद्धिबळ आणि इतर अनेक क्षेत्रातील जागतिक ज्ञानात मोलाची भर घातली। भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञान यांचा जगावर मोठा प्रभाव आहे। पुढच्या पिढ्यांसाठी जागतिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या वारशाचं केवळ संवर्धन आणि जतनच नव्हे तर त्यावर संशोधन करणं, त्यात वाढ करणं आणि आपल्या नवीन शिक्षण व्यवस्थेत त्यांचा नव्याने उपयोग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हाच महत्त्वाचा पायाभूत विचार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात स्वीकारलेला आहे।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर राजेश दातार यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंग रचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत जनार्दन महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 14 जून. भगवंत जोडणे हाच एक धर्म. भगवंत जोडत असेल तर अधर्मही करावा. भगवंत जोडणे हाच एक धर्म. अभिमानाने कोणतंही कृत्य केलं तर ते नाही भगवंताला पोहोचत. दानधर्म केला, धर्मशाळा बांधल्या, हे सर्व नाव होण्याकरता जर केलं तर त्याचा तुमच्या कल्याणाला काय उपयोग झाला? भगवंत जवळ न येता त्यामुळे अभिमान मात्र वाढतो. बाभळीची झाडं लावली तर त्यांना आंबे कसे येतील? मीपणाने केलेलं काम नाही उपयोगी पडत. शरणबुद्धीने केलेलं काम हाच खरा धर्म. मी भगवंताच्या हातचं बाहुलं आहे असं समजावं, राम करता असं म्हणावं, म्हणजे देवाजवळ शरणबुद्धी धरावी. भगवंताची निष्ठा कोणत्याही वयात आणि कोणत्याही अवस्थेत वाढवता येते. ही निष्ठा कधी कोणाला हार जाणार नाही किंवा कधी कुणापुढे मान लवविणार नाही. एकदा भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवल्यावर मग काळजीचं कारणच काय? काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो. भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करावा आणि जे फळ मिळेल त्यात समाधान मानावं. व्यवहारात सौख्य कर्तव्याने मिळतं, तसं परमार्थात सौख्य निष्ठेने मिळतं. परमार्थ करणाऱ्या माणसाने कोणाचंही अंतःकरण दुखवू नये. परमार्थ हा लबाड आणि भोंदू माणसाचा नाही, तसा तो बावळ्या माणसाचाही नाही. व्यवहारात कोणाला फसवू नये आणि कशाला भुलू नये. आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसवण्यासाठी नसावी. लोकांकडून न फसण्या इतकंच आपण व्यवहारी असावं. आपल्या हातामध्ये जितका पैसा असेल त्या मानानेच देवघेव करावी. व्यवहाराच्या दृष्टीने देणं न राहील असं वागावं. कोणत्याही परिस्थितीत मी राहीन असं जो म्हणेल त्याला कधीच अडचण पडत नाही. आपण श्रीमंतांचा द्वेष करू नये आणि गरिबांना कमी लेखू नये. अशी वृत्ती बनवायला भगवंताची निष्ठा पाहिजे. प्रत्येकाला खायला प्यायला भरपूर मिळालं पाहिजे. ही संपत्तीची समान वाटणी होय. मोबदला न देता आपण पैसा घेतला तर तो ज्याचा घेतला त्याची वासना त्याला चिकटून बरोबर येते. काय गंमत आहे बघा. इतर बाबतीत मनुष्य वचन पाळण्याची पराकाष्ठा करतो, पण तो पैशाचं वचन देतो सहज आणि ते मोडतोही सहज. तेवढंच वचन पाळण्यात तो कुचराई करतो. पैसा नसून अडतं आणि तो असून नडतं अशी आपली परिस्थिती आहे. संन्याशाने एक दिवसाचा संग्रह करावा, गृहस्थाने 3 दिवसांचा संग्रह करावा. आपल्याजवळ 3 दिवस खायला आहे असं पाहिल्यावर आपण मुळीच काळजी करू नये. मी करता आहे ही प्रपंचातली पहिली पायरी, तर राम करता आहे ही परमार्थातली पहिली पायरी. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं वसंत बापट यांचं गीत, संगीत यशवंत देव यांचं.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, सुरेश वाडकर यांच्या स्वरात ऐकूयात यशवंत देव यांचं हे गीत. संगीतकार प्रभाकर जोग.

श्रोते हो आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं आणि स्वर आहे अरुण सरनाईक यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. भक्तीसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका, तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। सोलापुरात चिंतोपंत टोळ या नावाचे एक उपद्व्यापी वृत्तीचे गृहस्थ राहत होते। दुसऱ्यांच्या सर्व प्रकारच्या व्यवहारात अकारण लुडबुड करण्याची त्यांना सवयच लागली होती। स्वामी सोलापुरात दत्त मंदिरात दिगंबरावस्थेत ध्यानस्थ बसलेले आहेत हे त्यांनी हेरलं आणि त्यांच्या चिंतातूर मनात प्रश्नांचं मोहळ उठलं। हे दिगंबरावस्थेत बसलेले गृहस्थ योगी पुरुष आहेत, साधू बैरगी आहेत की केवळ भिक्षा मागून दिवस ढकलणारे भिकारी आहेत? चेहऱ्यावरून हे योगी पुरुष किंवा साधू वैरागी वाटत नाहीत, परंतु गावात भिक्षा मागताना सुद्धा हे कधी दिसले नाहीत। हा पुरुष कोण आहे याचा फैसला काही होईना। हा कोणी ढोंगी आप मतलबी माणूस असावा असं चिंतोपंत टोळांचं मत झालं। मनातून हा विचार समूळ नष्ट करायचा म्हणून चिंतोपंत गर्भागारात गेले, श्री दत्तात्रेयांचं दर्शन घेतलं, परंतु त्यांनी कधीच स्वामींकडे पाहिलं नाही की त्यांचा कधी आशीर्वादही घेतला नाही, त्यांना साधा नमस्कार सुद्धा केला नाही। कारण चिंतातूर चिंतोपंतांना वाटत होतं की हा कुणी लफंगा माणूस असेल तर आपण उगीच त्याच्या न सुटणाऱ्या गुंत्यात अकारण अडकले जायचो। चिंतोपंतांच्या मनाची ही द्विधा स्थिती स्वामींनी हेरली होती। एक दिवस काय झालं तर पहाटेच चिंतोपंतांची स्वारी देवळात आली। स्वामींना त्यांनी तिरक्या डोळ्यांनी पाहून घेतलं। स्वामींनी डोळे मिटलेलेच होते। स्वामी खरं तर ध्यानस्थ अवस्थेतच बसलेले होते। चिंतोपंतांची पावलं बाहेर वाजली। स्वामींनी चिंतोपंतांना पाहिलं आणि हाक मारली। चिंतोपंत स्वामींपाशी गेले। आश्चर्य म्हणजे एवढे तेजपुंज स्वामी समोर आसन मांडी घालून बसलेले असताना सुद्धा चिंतोपंतांनी नमस्कार केला नाही, उद्धटासारखे स्वामींसमोर उभे राहिले। स्वामी चिंतोपंतांना म्हणाले, तुमच्या मनात मजसंबंधी जी खळबळ उडाली आहे ती मला कळलेली आहे। तुम्हाला माझा काही त्रास होतो का? आम्ही दिगंबर अवधूत माणसं, आम्हाला तुमच्याकडून काहीही नको। कशाला माझ्या अस्तित्वाची चिंता करता? स्वामींनी चिंतोपंतांकडे एकदा भेदक नजरेने बघितलं, मात्र चिंतोपंत सरदच झाले। त्यांना आपली चूक लक्षात आली। त्यांच्या मनात आता दुसरीच चिंता निर्माण झाली की आपल्या मनातले भाव ओळखणाऱ्या स्वामींच्या समोरून सटकायचं कसं, आणि ते विचार करत उभे राहिले।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, काल मला एकाने विचारलं की नाम कसं घ्यावं, केव्हा घ्यावं आणि किती वेळा घ्यावं। त्याचं साधं आणि सोपं उत्तर असं की आपण ज्या अवस्थेत असू त्या अवस्थेत सतत नाम घ्यावं, कितीही वेळा घ्यावं आणि रंध्रारंध्राने नामाचा उच्चार करावा। कारण भगवंताचं शाश्वत स्मरण करण्याचा नामस्मरण हा एकमेव मार्ग आहे। भगवंताला प्राप्त करून घेण्याचं ते एकच साधन आहे। सुखदुःखाच्या आणि शारीर वेदनेच्या पलीकडे पोहोचण्याचा नामस्मरण हा एकच मार्ग आहे। सर्व उपाधी कायमसाठी संपवून नामात गर्क होण्यात पृथ्वी मोलाचा आनंद आहे।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। आता ऐकूया डॉक्टर VT पंचभाई यांची गीतरचना, संगीत आणि स्वर RN पराडकर यांचा।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय 29 श्री गणेशाय नमः। नारायण मुनी नारदांना अधिक मासाचं महत्व सांगत होते, त्यात अनेक कथा त्यांनी सांगितल्या। ते पुढे म्हणाले, दृढधनवा राजा गुणसुंदरीसह वनात गेला, तिथे त्याने अधिक मास प्राप्त होताच श्री पुरुषोत्तमाच्या प्रीत्यर्थ फार कडक व्रताचरण केलं, त्यामुळे दोघांना स्वर्गात नेण्यासाठी दिव्य विमान तिथे आलं। त्यात पुण्यशील आणि सुशील या नावाचे विष्णुदूत होते, अनेक अप्सरा होत्या, स्वर्गीय गायन चाललं होतं। राजा राणी त्या विमानात बसून गोलोकाला गेले। नारदा, एका वानराकडून पुरुषोत्तम मासात नकळत स्नान आणि उपवास घडला, त्या योगाने तोही उद्धरून गेला, त्याची कथा ऐक। तू नवल करशील, मानव योनीतच नव्हे तर मर्कट योनीतही या व्रताने वैकुंठात गती मिळते, हे विशेष आहे। केरळ देशात एक चिक्कू धनलोभी ब्राह्मण राहत होता, पैशाचा अत्यंत लोभी, एक कवडीही कोणाला देत नसे। पैसा कसा मिळेल आणि मी तो कसा साठवून ठेवीन याचीच तो चिंता करायचा। गलिच्छ राहायचा, भिक्षा मागायचा, भिकारी समजून लोक त्याला जे द्यायचे ते जमवून ठेवायचा, लोकांना फसवायचा, सत्कर्म एकही करायचा नाही। एका माळ्याने आपले मळे सांभाळण्याचं काम त्याला दिलं, तिथेही तो फलादी माल चोरून मालकाला फसवी। तो कद्रू 87 वर्ष जगून अचानक मेला, तेव्हा यमदूतांनी त्याला यमाकडे नेलं। जाता जाता त्याला त्यांनी फार मारलं। यमाने चित्रगुप्ताला त्या ब्राह्मणाचं पापपुण्य विचारलं। त्या ब्राह्मणाला त्यावेळेपर्यंत फारच पश्चाताप वाटू लागला होता। ओम नमो भगवते वासुदेवाय।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 29वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, अमावास्येला पितरांच्या नावाने श्राद्ध करून ब्राह्मणांना तीळ, वस्त्र, धातूची पत्री किंवा अन्न इत्यादी दाने द्यावीत. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम अधिक मास महात्म्य। अधिक मास पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, आता ऐकूया वसंत कानेटकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

रस अमारत आपण दासबोध पाहतो आहोत. नंतर मग चौथ्या दशकातली सातवा जो समास आहे त्याच्यामध्ये आली ती दास्य भक्ती. ही महत्वाची भक्ती आहे, करायला अवघड आहे. हळूहळू आपण अवघड अवघड भक्तीकडे चाललो आहे, परंतु पहिल्या भक्ती जर जमत गेल्या तर पुढचं अवघड आहे असं वाटत नाही. आता सातवे भजन ते दास्य जाणावे, पडिले कार्य तिथुके करावे. दास्य भक्तीमध्ये काय करायचंय असं ते विचारलं, जे जे काही काम समोर येईल ते करायचं आहे. सद्गुरूंच्या ठिकाणी, भगवंतांच्या ठिकाणी, तिथं कुठंही मी कोणी नाही असं असल्यामुळे तिथली काही साफसफाई असो, स्वच्छता असो, त्यांनी सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. सर्वच्या सर्व कर्म पडिले तिथुके करावे, समोर काम दिसलं की ते करायचं आहे. त्याच्यासाठी साधा सदा सन्निधाचे असावे देवद्वारे. दास्य जर करायचं असेल तर देवद्वाराच्या तिथंच पाहिजे, तर काय काम आवश्यक आहे ते कळेल. हा लांब जर कुठंतरी असेल तर काय काम आहे, काय करायचं आहे हे कळणारच नाहीये. म्हणून सदा सन्निध असावं, सद्गुरूंच्या सन्निध, देवाच्या सन्निध तिथं असावं आणि पडेल ते काम करावं. देवाचे वैभव सांभाळावे, न्यून पूर्ण पडोची ने दावे. देवाचं सर्व वैभव जे आहे ते वैभव त्याला कसं मिळेल ते पाहावं, मिळालेलं आहे ते सांभाळावं. सगळं देवाचं आहे, आहे तितुके देवाचे असा भाव ठेवून आपण अत्यंत नम्रपणाने स्वतःकडे दास्यत्व घेऊन या सगळ्या गोष्टी करायच्या. जर का मंदिर असतील त्याचे जीर्णोद्धार करायचे असेल ते करावे, त्याच्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी आवश्यक असेल ते कराव्यात. तिथं बसण्याची जी स्थानं असतील, अनेक मंडळी त्या त्या ठिकाणी येत असतात, त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था करायची असते. देवासाठी अलंकार भूषणे दिव्यांबरे नाना वस्त्रे रत्ने सगळं जे आहे तेही कसं मिळेल ते बघावं. अनेक ठिकाणी अशी असतात की त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांची भोजनाची राहण्याची व्यवस्था अशीही करावी लागते. अशा वेळा ती देखील व्यवस्था जर असेल तर ते भक्त आहेत, ते साधक आहेत हे लक्षात घेऊन आपण जसं भगवंतांचं दास्य करणं तसंच तिथं येणाऱ्या भक्तांचं आणि साधकांचं दास्य हे देखील आपण करायचं आहे हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी जे जे काही करता येईल ते करायचं आहे. नीत तिने असं म्हटलेलं आहे की सर्वांठाई अति सादर आणि दास्यत्वासही तत्पर. प्रत्येकाच्या ठिकाणी आदरपूर्वक सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि सगळ्यांचं दास्य करायला तयार पाहिजे. कार्यभागाचा विसर पडणार नाही. हे सगळं कशासाठी करायचं आहे असं जर विचाराल तर हाच त्याच्यातला बोध आहे की देह बुद्धी संपूर्ण गेल्याखेरीज आत्मबुद्धी त्या ठिकाणी येणार नाहीये. आणि आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर देह बुद्धी घालवायची आहे आणि सोहम म्हणजे आत्माच मी या बोधावर यायचं आहे. त्यासाठी ही सर्व वाटचाल आहे. जे जे काही पाहिजे ते तत्काळची दे जे आणि अत्यंत आवडी की जे सकळ सेवा. ती जी सेवा करायची ती मेवा मिळवण्यासाठी नाही. अनेक संतांच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला असं दिसतं की काही काही मंडळी त्या संतांच्या जवळ राहिली ती सेवेच्या नावाखाली आपलीच तुंबडी भरत होती असं दिसतं. परंतु यथाकाल त्या लोकांना तिथून जावंही लागलं. संत प्रत्यक्ष काही बोलत नाहीत परंतु भगवंताचं सगळ्याकडे लक्ष असतं. त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्ही निष्काम भावाने सेवा करता आहात का त्याच्यामध्ये तुमचा काही स्वार्थ आहे याच्याकडे आपणच लक्ष ठेवायला पाहिजे. साधकाने या बाबतीमध्ये अतिशय दक्ष असायला पाहिजे आणि स्वतःची परीक्षा स्वतःच घ्यायला पाहिजे. त्यामुळे सगळी सेवा ही अत्यंत आवडीनं केली पाहिजे. चरण क्षाळणे स्नाने आचमने गंधाक्षते वसणे भूषणे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्या ठिकाणी जे आहे ते सडे संमार्जन करावी, उदक पात्रे भरावी. कल्याण स्वामी समर्थांची सेवा करत म्हणजे केवढा मोठे हांडे दाखवलेले आहेत तिथे सज्जनगडावर. खालून भरून सवंद गडावरती ते पाणी भरत असत. तेवढी मोठी सेवा आपण नुसती कल्पना केली तरी आपल्याला होणार नाही आहे. जे जे मोठे मोठे भक्त होऊन गेले, संत होऊन गेले, त्यांनी आपल्या साधक अवस्थेमध्ये किती कष्टानी तो देह वापरलेला आहे आणि सद्गुरूंची सेवा केलेली आहे बघण्याजोगे आहे. सकळांचे करावे पारपत्य, आलयाचे करावे आतिथ्य. जी जी मंडळी येतील त्या सर्वांचं आदरातिथ्य करायचं आहे. ऐशी हे जाणावी सत्य सातवी भक्ती. वचने बोलावी करुणेची. जी मंडळी येतील त्यांच्याशी बोलणं कसं पाहिजे, अतिशय गोड बोलणं पाहिजे, नम्रपणाचं पाहिजे. अंतरे निवती सकळांचे ऐसे वदावे. बोलल्यानंतर त्या व्यक्तीला वाटलं पाहिजे की असा मनुष्य असावा, ह्याच्याशी बोलावं असं वाटलं पाहिजे.
नाहीतर हातात त्याच्यामध्ये सत्ता असली म्हणजे येणाऱ्या लोकांच्याशी हडत हुडत जर आपण करत असलो किंवा आपल्या सत्तेचा दुरुपयोग जर करत असलो तर त्याला दास्यत्व म्हणताच येत नाहीये. त्या ठिकाणी फक्त सद्गुरूंचं दास्यत्व करायचं आणि इतरांच्यावर सत्ता गाजवायची असं जर होत असेल तर ते दास्यत्व होत नाही. प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे असा भावाने दास्यत्व केलं पाहिजे. तसे दास्य भक्ती वाटती सोपी पण अवघड आहे. ऐसी ए सातवी भक्ती निरोपिली यथामती प्रत्यक्ष न घडे तरी चित्ती मानस पूजा करावी. शक्य असेल तरी दास्य भक्ती प्रत्यक्ष करावी. पण पुष्कळ वेळाला सद्गुरु संत सर्वांनाच भेटतात असं नाही. अशा वेळी ते प्रत्यक्ष नाही भेटले तरी मनाने त्यांची स्थानं उभारावी. त्या ठिकाणी आपण त्यांचे दास आहोत ह्या भावाने तिथे येणाऱ्या लोकांसाठी जे जे काही करता येणं शक्य असेल ते जरूर करावं. आपल्या सद्गुरूंचं संप्रदायाचं महत्व वाढवायचं आहे. तिथे अनेक मंडळी कशी येतील मार्गाला लागतील हे बघायचं आहे. तर त्यासाठी जे जे काही आपल्याला करता येईल ते करायचं आहे. म्हणून मानस पूजा करावी. ऐसे दास्य करावे देवाचे. देवाचं दास्य अशा पद्धतीनं करायचंय आणि येण्याची प्रकार आहे सद्गुरूचे. हे जसं देवाचं दास्य करायचंय तसंच सद्गुरूंच. कारण सद्गुरू आणि देव हे दोन नाहीत. सद्गुरूच देव जे आहे परमेश्वर जो आहे तो सद्गुरूंच्या रूपाने आपल्या समोर अवतीर्ण झालेला असतो. त्यामुळे देवाचं दास्य ह्याचा अर्थ सद्गुरूंचं दास्य आहे. असं जर केलं प्रत्यक्ष न घडे तरी मानस पूजेचे. सद्गुरूंच्या ठिकाणी सुद्धा जर प्रत्यक्ष आपल्याला नाही करता आली तर मानस पूजेच्या अंगाने सुद्धा त्यांची जी अर्चन भक्ती आहे वंदन भक्ती आहे ही करत जायची. आपण एकापेक्षा एक या पूजेनी भक्तीने वर चाललेलो आहोत. अर्चन भक्ती झालेली आहे, वंदन भक्ती झाली, दास्य भक्ती झाली आणि त्याच्या पुढची जी भक्ती येते आहे ती सख्य भक्ती आहे. ह्याच्यामध्ये आपण देवाचे दास राहत नाहीये तर देवाच्या अगदी जवळ जातो आहे. सख्य भक्तीमध्ये भगवंत हा आपला जणू सखा आहे अशा बोधावर येतो आहे. म्हणून सख्य भक्तीमध्ये समर्थ आणखी समर्थानी आणखी विस्तृत विवरण असं केलं आहे की नेमकं त्या साधकाने काय करायला पाहिजे की ते केलं असता भगवंताशी त्याचं सख्य जमेल. कारण जेव्हा आपण सख्य असं म्हणतो तेव्हा त्या दोन व्यक्तीमध्ये अत्यंतिक समान भूमिका असली पाहिजे. त्यांचे आचार विचार, त्यांचा मनाचे भाव, बुद्धीचे निश्चय, अंतःकरण हे जितकं जितकं एकमेकांशी जुळतं मिळतं होईल तितकी ती सख्य भक्ती होते. आणि अशी सख्य भक्ती भगवंताशी करायची असल्यामुळे साधकाने आपल्यामध्ये काय परिवर्तन घडवून आणायला पाहिजे त्याची सुरुवात श्रवण भक्तीपासून झालेली आहे. श्रवण भक्तीपासून आपण समजून घेतो आहोत की भगवंतांना काय पाहिजे आहे आणि त्यांना जे काही पाहिजे आहे तसं आपण करण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून मग दास्य भक्ती नंतर सख्य भक्ती आणि शेवटची भक्ती येते ती आत्मनिवेदन भक्ती. अशा नवविधा भजन असं म्हटलेलं आहे किंवा नवविधा भक्ती अशी म्हटलंय. या भक्तीच्या अंगाने भक्ती ह्याचाच अर्थ मुळी विभक्त नसणं. भगवंताने आपण एकच आहोत. मग सुरुवातीला ही भक्ती जी आहे ही भक्ती कर्माच्या अंगाने आहे. पूजन करायचं आहे, वंदन करायचं आहे, असं सगळं आपण करणार आहोत. आणि असं करता करता करता पुढे काहीच करायचं नाहीये आणि आपण भक्त आहोत विभक्त नाही आहोत अशा बोधावर आपल्याला यायचं आहे. त्यासाठी सख्य भक्ती काय आहे ते आपण पुढच्या प्रवचनात पाहू. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा गृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।
0: श्रोते हो, आता ऐकूया जयंत साळगावकर यांची गीतरचना। संगीत आहे माधुरी नाईक यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोते हो, आता आपण ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि गायली आहे रेश्मा कापशीकर यांनी.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अतुल केसकर यांचा।

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, ऐकूयात अशोक पत्की यांच्या संगीत रचनेतलं अजित कडकडे आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

भक्ती सुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्ती सुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सहकारी यांचा.

श्रोते हो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत शांताबाई जोशी यांची गीतरचना, संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

श्रोते हो, ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा। श्रोते हो, शाहीर गंगू हैबती यांची गीतरचना ऐकूया। संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा।

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा। स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर वाजवलेला राग गुजरी तोडी।

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर वाजवलेला राग गुजरी तोडी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 वाजता। भक्ती सुधावरून ऐका रोज 8:00 वाजता भक्ती मंजिरी, हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज 8:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 8:00 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा।
0: श्रोते हो, आता ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या आवाजात हे गीत। गीत आणि संगीत अरुण सराफ।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो ऐकूया संत सावतामाळी यांची अभंगरचना, संगीत आणि स्वर श्रीनिवास केसकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर राजेश दातार यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया अरविंद फाळके यांची गीतरचना, संगीत आणि स्वर केतन अत्रे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन। श्रोते हो, आता ऐकूयात संत मीराबाईंची पदरचना। संगीत आणि स्वर आहे किशोरी आमोणकर यांचा।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ति सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ति सुधा। दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: अभंग भक्ती गीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे निर्मला गोगटे यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची पदरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर आणि सुधीर फडके यांचा.

श्रोते हो आता ऐकूया यशोद कुमार गवळणकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज रविवार, अधिक ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी अर्थात 14 जून 2026। आजचं नक्षत्र आहे रोहिणी नक्षत्र। आज दर्श अमावस्या दुपारी 12:20 सुरू होत आहे। आज जागतिक रक्तदाता दिन आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचार धन। मानवाला आपल्या पूर्ण क्षमता वापरता येण्यासाठी, समान आणि न्याय्य समाज विकसित करण्यासाठी तसंच राष्ट्रीय विकासाला चालना देण्यासाठी शिक्षण हा पाया आहे। आपल्या भारत देशाच्या सातत्यपूर्ण प्रगतीसाठी आणि आर्थिक विकास, सामाजिक न्याय, समानता, शास्त्रीय प्रगती, राष्ट्रीय एकात्मता आणि त्याचबरोबर भारताच्या उज्ज्वल संस्कृतीचं जतन या क्षेत्रांमध्ये वैश्विक पातळीवर नेतृत्व तयार करण्यासाठी सर्वांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ह्यामध्ये या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आलेला आहे। त्यात प्राचीन आणि सनातन भारतीय ज्ञान आणि विचारांची समृद्ध परंपरा लक्षात घेऊन हे धोरण तयार करण्यात आलेलं आहे। भारतीय विचार आणि तत्वज्ञानात ज्ञान, प्रज्ञा आणि सत्याचा शोध ही नेहमीच मानवाची सर्वोच्च उद्दिष्ट मानलेली आहेत। प्राचीन भारतात शिक्षणाचं लक्ष या सांसारिक जीवनाची तयारी किंवा शाळेनंतरच्या जीवनाची तयारी म्हणून ज्ञान मिळवणं एवढंच नव्हतं, तर पूर्ण आत्मज्ञान किंवा मोक्ष हे होतं। प्राचीन भारतातली तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, वल्लभी अशा जागतिक दर्जाच्या संस्थांनी बहुशाखीय शिक्षण आणि संशोधनाची उच्च मानकं तयार केली होती आणि वेगवेगळी पार्श्वभूमी असलेले आणि वेगवेगळ्या देशातील विद्वान आणि विद्यार्थी इथे शिक्षणासाठी येत असत। भारतीय शिक्षण व्यवस्थेने चरक, सुश्रुत, आर्यभट्ट, वराहमिहिर, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त, चाणक्य, चक्रपाणी दत्त, माधव, पाणिनी, पतंजली, नागार्जुन, गौतम, पिंगल, शंकरदेव, मैत्रेयी, गार्गी आणि थिरुवल्लुवर असे अनेक विद्वान निर्माण केले, ज्यांनी गणित, खगोलशास्त्र, धातुशास्त्र, वैद्यकशास्त्र, शल्यचिकित्सा, स्थापत्य अभियांत्रिकी, स्थापत्यविद्या, जहाज बांधणी आणि नौकानयन, योग, ललितकला, बुद्धिबळ आणि इतर अनेक क्षेत्रातील जागतिक ज्ञानात मोलाची भर घातली। भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञान यांचा जगावर मोठा प्रभाव आहे। पुढच्या पिढ्यांसाठी जागतिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या वारशाचं केवळ संवर्धन आणि जतनच नव्हे तर त्यावर संशोधन करणं, त्यात वाढ करणं आणि आपल्या नवीन शिक्षण व्यवस्थेत त्यांचा नव्याने उपयोग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हाच महत्त्वाचा पायाभूत विचार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात स्वीकारलेला आहे।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

हाच कथाभाग पुढे नेताना राजा बली आहे आणि बलिराजानी आपल्या ठिकाणी असं ठरवलं की आपण काही यज्ञयाग करावेत आणि यज्ञयाग करताना त्या यज्ञयागामध्ये काही ना काहीतरी हेतू धरून यज्ञयाग केले जातात. यज्ञाच्या संदर्भामध्ये असं म्हटलं जातं की स्वर्ग कामो यजेत, स्वर्गाच्या प्राप्तीकरता यज्ञयागादींचा अवलंब केला जातो. पण आता राजा बलीला स्वर्गाच्या प्राप्तीचं काय विशेष होतं? त्यांनी स्वर्गाचं राज्य मिळवलं होतं, त्रिभुवनाचं राज्य मिळवलं होतं, वैभव त्याच्या पायाशी लोळण घेत होतं आणि तो स्वतः प्रल्हादापासून जी परंपरा त्याच्यापर्यंत येऊन पोचली त्याचा नातू असल्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये विष्णूच्या विषयी विलक्षण श्रद्धाभाव होता आणि म्हणून त्याची अशी इच्छा होती की जो यज्ञयाग करायचा तो याग हा विष्णू प्रीत्यर्थ विष्णूला अर्पण करण्याकरता आणि विष्णूच्या दर्शनाकरता त्याच्या कृपाशीर्वादाकरताच आपल्याला याग करायचा आहे. आता या यागामध्ये भगवान विष्णूंनी प्रकट व्हावं असं वाटलं. आता जसं आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कश्यपांच्या घरी भगवंतांनी जो अवतार घेतला तो वामन रूपामध्ये घेतला, बटू रूपामध्ये घेतला, ब्रह्मचारी रूपामध्ये घेतला आणि असं वर्णन केलेलं आहे की जन्माला आले तेच मुळी एका हातामध्ये शंख आहे, दुसऱ्या हातामध्ये चक्र आहे, तिसऱ्या हातामध्ये अमृताचा कुंभ आहे आणि चौथ्या हातामध्ये दधी ओदन म्हणजे दहीभात आहे. असं दहीभात याचा अर्थ अन्न आहे, दह्यासहित अन्न आहे. अशा रूपामध्ये भगवंतांनी जन्म घेतला आणि त्यांना बघितल्यानंतर अदितीला अतिशय आनंद झाला. तिने भगवंताची खूप स्तुती केली आणि तिने सांगितलं, हे भगवंता, माझ्याकरता वामनरूप धारण केलंस तू आणि तू असा अमित पराक्रमी परमात्मा माझ्या ठिकाणी जन्माला आला, तसंच जे माझ्यावर तू उपकार केलेस, या देवपुत्रांच्यावरती जे उपकार केलेस, ज्याकरता म्हणून तू जन्म घ्यावास, खरं म्हणजे हे तुला कष्ट होणार आहे, तरीसुद्धा ते तू कष्ट त्या देवपुत्रांच्याकरता म्हणजेच देवतांच्याकरता केलेले आहेस. आणि ह्या सगळ्या स्तुतीनंतर भगवान प्रसन्न झाले आणि इकडे राजा बलीच्या ठिकाणी त्यांनी आपले गुरु शुक्राचार्य आणि अन्य मुनिवर यांच्या सहाय्याने हा जो यज्ञ संपन्न केला, मी आपल्याला म्हटलं तसं की जो विष्णूच्या प्रीत्यर्थ आहे आणि लक्ष्मीसहित भगवान विष्णूंना त्यांनी आपल्या यज्ञामध्ये आमंत्रण केलं, म्हणजे यज्ञाच्या वेळी त्यांना आवाहन केलं की ज्या देवतांना आवाहन केलं जातं त्याच्यामध्ये विष्णू देवतेला लक्ष्मीच्या सहित आवाहन केलं. आता या यज्ञाकर्ता म्हणून वामनांनी म्हणजे बटू वामनांनी आपल्या माता पित्यांची आज्ञा घेऊन तेही या यज्ञाला येऊन उपस्थित झाले. आता इथे यज्ञाचा हवीरभाग स्वीकारण्यासाठी बटू वामन येत आहेत हे बघून त्या महर्षीगणांना त्यांनी त्यांच्या अधिकाराने ओळखलं की हे साक्षात भगवान विष्णू आहेत आणि ते वामन अवतार धारण करून या बलीच्या यज्ञामध्ये तो प्रसाद स्वीकारण्याकरता येत आहेत. त्यांचं स्वागत केलं आणि दैत्यगुरु जे शुक्राचार्य आहेत त्यांनी मात्र एकांतात बलीला असं सांगितलं की हे दैत्यराजा, तुझ्या राजलक्ष्मीचं अपहरण करण्याकरता म्हणून भगवान विष्णू हे वामन रूप घेऊन इथे आलेले आहेत, त्यामुळे हे असुरेश्वरा तू त्यांना काहीही देऊ नकोस, कारण तू स्वतः विद्वान आहेस, पण यावेळी मात्र तू माझं ऐक. त्याचं कारण आहे, आपली बुद्धी सगळ्या वेळी आपल्याला सुख देतेच असं नाही, परंतु आपले जे गुरु असतात ते नेहमीच आपल्या कल्याणाचा विचार करतात आणि त्यामुळे तुझ्या कल्याणाच्या विचाराने मी तुला सांगतो की काहीही जरी वामनाने तुला मागितलं, भगवान विष्णूंनी तुला मागितलं, तरी त्यांना तू काही देऊ नकोस. आणि दुसऱ्याची बुद्धी विनाशकारक असते, तुला दुसरे काही सल्ला देतील, त्या कोणाचाही सल्ला ऐकू नकोस. तू जर वामनांच्या बळी पडशील तर तू तुझा आत्मनाश करून घेशील. बली म्हणाला, हे गुरुदेवा, आपण या प्रकारे धर्माच्या विरुद्ध बोलू नका आणि मला वागण्याला प्रवृत्त पण करू नका. त्याचं कारण आहे की जर माझ्या यज्ञामध्ये येऊन माझं दान जर साक्षात भगवान विष्णू स्वीकारत असतील तर याच्यापेक्षा आणखीन यज्ञाचं फल ते काय? कारण ज्यांच्या आवाहनाकरता म्हणून हा यज्ञ मी आरंभलेला आहे, ज्यांनी या यज्ञामध्ये यावं म्हणून लक्ष्मीसहित ज्यांना मी आमंत्रण केलेलं आहे, त्या भगवंतांनी इथे येऊन जर माझा हा दानभाग स्वीकारला तर ह्याच्यापेक्षा अधिक प्रसन्नता काय? म्हणाले. आणि भगवान विष्णू माझ्या यज्ञावरती प्रसन्न झाले आहेत
हाच त्याचा भावार्थ होतो. आणि म्हणून म्हणाले, भगवंताच्या ठिकाणी भक्तिभावानी मला जे द्यायचं आहे ते मी त्या ठिकाणी अर्पण करीन, ते जे मागतील ते मी त्यांना देईन, आणि त्या वस्तूचं पूजन जे काही मी देईन ते होणं किंवा त्या वस्तूच्या पूजनाचं भाग्य हे विष्णूंनी स्वीकारण्यातच आहे. म्हणजे त्यांनी दान काहीही मागावं किंवा मी त्यांना काहीही द्यावं ते सगळं कृतार्थ होणार आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी ते दान देण्याची इच्छा आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्या मनातला भाव प्रकट केला आहे. हरिर्हरती पापानी दुष्टचित्तैरपी स्मृतः अनिच्छयापी संस्पृष्टो दहत्येव हि पावकः जिह्वाग्रे वसते यस्य हरिरित्यक्षरद्वयं स विष्णुलोकम आपनोती पुनरावृत्तीर दुर्लभः. त्यांनी असं म्हटलं की हे परमगती वासुदेवच आहे, हरी हे नाव जे आहे ते पापाचं हरण करणारं आहे. नुसत्या सामान्य त्या नामस्मरणानी नव्हे, म्हणाले दूषित चित्त असलेल्या मनुष्यानी, दुष्टपुरुषांनी सुद्धा विष्णूच्या हरी ह्या नामाचा जर उच्चार केला तर म्हणाले त्याला त्याचं पाप विष्णू हरण करतात आणि त्याला परमगतीप्रत नेऊन पोचवतात. म्हणाले जसं आता दृष्टांत जरा वेगळा दिला की दुष्टपुरुषाला ईश्वराचं नाव घेण्याची इच्छा होत नाही, पण दुष्टपुरुषाच्या मुखामध्ये सुद्धा भगवंताचं जर नाव आलं त्याकरता दृष्टांत काय दिला. म्हणाले जसं अग्नीला आपण जर हात लावला स्पर्श केला तर चटका बसल्याशिवाय राहतो का, तसं दुष्टाला भगवंताचं नाव जरी आवडत नसलं तरीसुद्धा त्याच्या मुखातून हरिहरी हे नाव बाहेर पडलं तर म्हणाले त्याचा लाभ झाल्याशिवाय राहत नाही. याचा अर्थ असा की कार्यकारण भाव आहे, परिणाम अनुभवाला येणारच आहे. भगवंताचं नाव इच्छेनी अनिच्छेनी जरी घेतलं तरीसुद्धा त्याचा लाभ त्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून म्हणाले ज्याच्या जिभेच्या अग्रभागावरती हरी ही दोन अक्षरं वास करतात त्याला म्हणाले पुन्हा ह्या जगात येणं, पुनरपी संस्कृती येणे नाही, पुन्हा ह्या जगामध्ये येण्याची काही आवश्यकता नाही, जन्ममरणाचा फेरा त्याचा चुकतो. अशा प्रकारे वर्णन करून पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की भगवंताची कृपा झाली तर त्याला वैकुंठ लोक मिळतो. म्हणाले यामध्ये भगवान विष्णूंना भक्तिपूर्वक आहुती जर यज्ञामध्ये दिल्या तर भगवान प्रसन्न होतो, आणि भगवान प्रसन्न व्हावेत याकरताच जर अनुष्ठान केलेलं आहे आणि भगवानच जर इथे येत असतील तर त्यांनी जे मागितलं ते देण्यात शुक्राचार्यांना ते म्हणतात गुरु महाराज माझ्या मनामध्ये काही संदेह नाही, ते जे मागतील ते मी देईन. अशा प्रकारे दैत्यराज बली बोलत आहेत तोपर्यंत वामनांचं आगमन झालेलं आहे. त्या होमयुक्त प्रज्वलित अशा अग्नीमध्ये ते स्वतः बलिराज बसलेले आहेत, वामन त्याच्यासमोर येऊन उभे राहिलेले आहेत. आधीच तेजस्वी असलेलं भगवान वामनांचं जे रूप आहे ते विलक्षण तेजस्वी त्या ठिकाणी दिसत आहे, जणू काही कोटी सूर्यांचं तेज त्या ठिकाणी प्रकट झालेलं आहे अशी ती वामनांची बटुमूर्ती जेव्हा त्या यज्ञमंडपामध्ये सगळ्यांनी पाहिली आणि बलीनी पाहिली त्यावेळी त्याला परम आनंद झाला. तो हर्षानी आपल्या स्थानावरून उठून उभा राहिला, त्यांनी हात जोडले, त्यांचं स्वागत केलं, त्यांना अर्घ्य पाद्य दिलं, पहिल्यांदा बसण्याकरता आसन दिलं, अर्घ्य दिले, आणि त्यानंतर आपल्या कुटुंबियांना बोलावून घेतलं. त्या सर्व कुटुंबियांच्या सहित बलीनी वामनांना नमस्कार केला आणि त्यानंतर त्यांनी बलीच्या शरीरावरती आनंदाने रोमांच उभे राहिले आणि त्यांनी विचारलं आपल्याला काय पाहिजे, आज माझा जन्म सफल झाला, मी आज खरोखर कृतार्थ झालो, आज आपण माझ्या इथे आलात, हा एक दुर्लभ योगायोग अमृताचा वर्षाव माझ्यावरती घडला आणि आपल्या शुभ आगमनामुळे ह्या उत्सवाला ह्या यज्ञमंडपाला या माझ्या कार्याला शोभा आलेली आहे, सगळे ऋषी कृतार्थ झालेले आहेत. म्हणाले त्या सगळ्या ऋषींची तपस्या आज सफल झाली, माझं जीवन कृतार्थ झालं, मी कृतार्थ आहे, निसंशय कृतार्थ आहे, कृतार्थ आहे, असा बलीनी त्रिवार भगवंतांच्या समोर आपल्या अंतःकरणातला भाव प्रकट केला आणि पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा भूयो भूयो नमाम्यहम, पुन्हा पुन्हा भगवंता बली महाराजा भगवंता तुम्हाला नमस्कार करतो नमस्कार करतो. त्याला त्याच्या भावना काही पुरत्या व्यक्त करता येईना, तो पुन्हा पुन्हा नमस्कार करू लागला, त्यांच्या नामाचा जय जयकार करू लागला. आता या संदर्भामध्ये एक गोष्ट अशी आहे की मी आपल्याला नमस्कार करतो, माझं जीवन कृतार्थ झालं, आपला मी जय जयकार करतो, आपल्याला मी नमस्कार करतो, हे असं पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा का म्हटलं जातं?
आपण सुद्धा भगवंताची उपासना करतो, एखादा ग्रंथ वाचतो, एखादी पोथी वाचतो, एखादं स्तोत्र वाचतो, एखादी प्रार्थना म्हणतो, नामस्मरण करतो, जप करतो, एखाद्या स्तोत्राचं सुद्धा पुन्हा पुन्हा अनुष्ठान करून त्याचं 11 वेळा म्हटलं, 21 वेळा म्हटलं, 108 वेळा म्हटलं, विष्णू सहस्रनामासारखं सहस्रनाम आहे, अथर्वशीर्ष आहे, 21 वेळा पाठ केले, मारुती स्तोत्र आहे, 11 वेळा पाठ केले, विष्णू सहस्रनाम आहे, 12 वेळा पाठ केले, हे कितीही केलं तरीसुद्धा भाव असा आहे भक्तीमधला आणि ह्या उपासनेमधला की हे कितीही केलं तरी कमीच आहे. म्हणजे जे मी केलं आता इथे संपलं का, किंवा हे मी आता संपवायचं का, हे मला वेळेची मर्यादा म्हणून संपवलं पाहिजे. कारण दिवस आहे आणि मनुष्याचं जीवन हे व्यवहाराशी पण निगडीत आहे. तर त्यांनी हे संपवताना किंवा आपण जे अनुष्ठान, आपण जी उपासना जी काही केली, त्या उपासनेचा समारोप करताना आता काय ईश्वराबद्दल म्हणावं आणि कशाने त्याचा समारोप करावा याच्याकरता आपल्याकडे जय जयकार केलेला आहे. तो जय जयकार हे त्याचं महात्म्य आहे. जे ईश्वराच्या नावाचा आपण आता सुरुवातीला प्रार्थना म्हटली, कशाकरता प्रार्थना म्हणतो, आवाहन आहे की नारदांचं या ठिकाणी पुराण सांगायचं आहे. नारदांचं स्मरण केलं पाहिजे, त्यांची स्तुती केली पाहिजे. ज्याच्याकरता पुराण आहे त्यांची स्तुती केली पाहिजे. ज्यांनी हे पुराण सांगितलं त्यांचं स्मरण आणि स्तुती केली पाहिजे. हे सगळं केल्यानंतर झालं, आणखीन करू शकतो का? कितीही करू शकतो. ज्या सूतांनी ही पुराणं सांगितली त्या सूतांची स्तुती जन्मभर करत राहिलो तरी संपणार नाही. कारण एक एक पुराण 55,000 श्लोक, 18,000 श्लोक, 25,000 श्लोक एवढी मोठमोठी पुराणं आहेत. त्याचा महिमा गाणार किती आणि कसा, भगवंताचा महिमा गाणार किती आणि कसा. म्हणून आपल्या मर्यादा जाणून घेऊन भगवंता शेवटी तुझी स्तुती करता आली तेवढी केली, पण आता थांबतो आहे तेव्हा तुझा महिमा या जगामध्ये किंवा तुझ्या नामाचा, तुझ्या पराक्रमाचा जो डिंडीम आहे, जो जयघोष आहे, तो सगळ्या वातावरणामध्ये भरून राहो. म्हणून कशाच्याही शेवटी आपण जय जयकार करतो आणि म्हणून भगवंताचा जय जयकार करून ते समाप्त केलं जातं. तसं त्याला बलिराजाला काय भगवंताची स्तुती करावी सुधरेना, तो पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा म्हणू लागला, मी नमस्कार करतो, मी नमस्कार करतो, मी कृतार्थ झालो, मी कृतार्थ झालो, माझं घर दार कृतार्थ झालं, माझं राज्य कृतार्थ झालं, माझा सगळा प्रजाजन सुखी झाला, सगळे ऋषीमुनी कृतार्थ झाले, त्यांचं तप कृतार्थ झालं, हे सगळं म्हणून शेवटी त्या यज्ञशालेमध्ये बलीला काही थांबायचं समजेना. शेवटी वामनाने हसून बलीला सांगितलं, वामना, वामन म्हणतात की बली, की अरे ऐक, आता मी तुला सांगतो, हे राजा, तू जी काही माझी सारखी स्तुती करतो आहेस त्यामध्ये माझी एकच अपेक्षा आहे तुझ्याकडून, आणि ती म्हणजे असं की मला तपाचरण करायचं आहे, आणि तपाचरणाकरता मला फार भूमी नको आहे, मला माझ्या 3 पावलांची भूमी पाहिजे, तेवढ्याच भूमीमध्ये मी तपाचरण करणार आहे, तर तेवढी भूमीचं मला दान दे. आता भूमिदानाचं महात्म्य म्हणाले पुष्कळ आहे. भूमिदान करणारा मनुष्य निश्चयाने मोक्षाला जातो, आणि ज्यानं अग्नीची स्थापना केली आहे म्हणजे तू यज्ञ करायला उभा राहिलेला आहेस. आणि हा मी असा श्रोत्रिय ब्राह्मण आहे, अशा सामान्य यज्ञामध्ये सुद्धा जो यज्ञ करण्याला प्रवृत्त होतो आणि एखादा श्रोत्रिय ब्राह्मण जर चांगला सच्छील त्या यज्ञामध्ये आला तर त्या ब्राह्मणाला भूमिदान देऊन तो यज्ञाचा यजमान आहे, तो आपलं जीवन कृतार्थ करून घेतो. कारण काय द्यावं, तर भूमीचं दान द्यावं. ह्या त्रिलोकामध्ये भूमिदानासारखं दान नाही आहे, त्यामुळे ते दान जरूर द्यावं. आणि म्हणून हे दैत्यराजा म्हणाले, ज्या ब्राह्मणाला जीविका म्हणजे उपजीविकेचं साधन नाही त्या ब्राह्मणाला तर जरूर भूमिदान करावं. म्हणाले, त्याच्या पुण्याचं फल तुला सांगतो की जर मनुष्यानी 100 वर्ष जरी यज्ञ करीत दुसऱ्याला दान देत राहिला तरीसुद्धा जे फल मिळणार नाही ते एका उपजीविका रहित असलेल्या सामान्य दरिद्री ब्राह्मणाला जर भूमिदान दिलं तर त्यांनी ते प्राप्त होतं. म्हणाले, भूमी कशी द्यावी, जिच्यामध्ये ऊस आहे, गहू आहे, तांदूळ आहे, सुपारी आहे, यांचे वृक्ष आहेत, आणि त्याचबरोबर ती भूमी उपजाऊ आहे, चांगली भूमी आहे, खडकाळ आहे, जरा मुरमाड आहे, अशी भूमी नाही, चांगली उपजाऊ भूमी द्यावी. आणि म्हणाले, अशा जीविकाहीन दरिद्री कुटुंबी असलेल्या
कुटुंब असणाऱ्या म्हणजे गृहस्थाश्रमी ब्राह्मणाला जर तू थोडीशी जरी भूमिदान तुझ्याकडून झालं किंवा कुणाहीकडून झालं, कुणीही केलं, तरी तो कृतार्थ होतो आणि म्हणाले तो मनुष्य विष्णूचं सायुज्य प्राप्त करून घेतो. त्यामुळे भूमिदान हे मोठं दान आहे. तर मी जास्त मागत नाही हे दैत्यराजा, तू मला तीनच पावलांची भूमी दान म्हणून दे, तिथे राहून मी तपश्चर्या करीन. भगवंतांचं हे बोलणं ऐकलं बलीला खूप आनंद झाला. तोणाला आपण काहीही मागितलं असतं तरी मी आपल्याला दिलं असतं, आपण तर मला तीनच पावलांची भूमी मागत आहात म्हणाले. त्यांनी त्या ब्रह्मचारी वामनांना सांगितलं आपल्या हातावरती मी ते दान सोडतो. आणि त्यांनी हातामध्ये दान सोडण्याकरता तो जो चांदीचा कलश आहे, सोन्याचा कलश असेल, काय रत्न जडीत असेल, आता त्या वैभवाला काय कमी आहे, अशा सुंदर त्या कलशाला आपल्याला माहिती आहे त्याला झारीसारखं पुढे त्याच्या ज्याच्यातनं जल बाहेर यावं असं त्या कलशाला असणारं पुढचं ती जलधारा बाहेर येण्याकरताची जी जागा आहे त्यांनी त्याप्रमाणे ते वाकवलं. आणि त्यांच्या हातावरती दान देण्याकरता पाहिलं पाणी पडे ना, बलीला कळलं नाही की हे आतमध्ये असलेलं जल बाहेर पडत का नाही आहे. भगवंतांनी जाणलं, भगवंतांनी तिथेच असलेला जो दर्भ आहे, कुश आहे, त्याचं जे टोकदार पात आहे ते घेतलं आणि त्या कलशाच्या त्या समोर असलेल्या त्या दांडीच्या मधून ते आत घातलं आणि त्या ठिकाणी तिथे तो भाग पोखरला आणि ती जागा मोकळी केली आणि तो दर्भ बाहेर ठेवला. त्या ठिकाणी शुक्राचार्य धारीत लपून बसलेले होते आणि त्याच्यातून ह्याच्याकडून दान पडू नये, पाणी बाहेर पाहिलं जाऊ नये म्हणून तिथे थांबले होते. त्यांनी आपला डोळा लावला होता तिथे, त्यांचा त्या तो डोळा भगवंतांनी फोडला. आणि म्हणून आपल्याकडे आजही म्हण आहे तो झारीतला शुक्राचार्य, म्हणजे ज्याला दान देण्याची इच्छा नाही आहे त्याला झारीतला शुक्राचार्य असं आपल्याकडे म्हणतात. आणि त्यांनी भगवंतांनी त्याचा अडसर दूर केला आणि त्या बलीच्याकडून तीन पावलं भूमी घेण्याकरता पहिलं पाऊल टाकलं आणि पहिल्या पावलाने संबंध पृथ्वी व्याप्त झाली. आणि आता दुसरं पाऊल टाकणार त्यावेळी भगवंतांनी आपलं जे विशाल रूप आहे, व्यापक रूप आहे, यो वै भूम तत् सुखम असं उपनिषदांनी म्हटलंय. भौमा म्हणजे विशाल आहे, जे अमर्याद आहे त्याच्यामध्ये सुख आहे, त्याच्यामध्ये आनंद आहे, जे व्यापक आहे त्याच्यात आनंद आहे. भगवंतांनी आपलं व्यापक रूप प्रकट केलं. भगवंत बलीच्या समोर उभे आहेत, जे पृथ्वी तलावर उभे आहेत, पण भगवंत एवढे मोठे झाले की अंतरिक्षाच्या पलीकडे जाऊन दिवी लोकाला म्हणजे स्वर्गलोकाला व्यापून राहिले, स्वर्गलोकापर्यंत ब्रह्मलोकापर्यंत जाऊन पोचले. आता हे भगवंताचं असं तेजस्वी रूप जेव्हा सगळ्यांनी पाहिलं, आता एका पावलामध्ये पृथ्वी घेतली आहे आणि आता दुसरं पाऊल जे टाकायचं आहे ते ह्या व्यापक रूपात टाकायचं आहे. आता हे भगवंताचं हे एवढं विशाल रूप, विश्वरूप, त्या रूपामध्ये त्यांनी आपलं पाऊल टाकलं. आता पृथ्वीवर आहेत ना, तर हा ज्याला आपल्याकडे ब्रह्मांडाचा पृथ्वी गोल आहे, तर हा जो वरचा परिघ आहे त्याला ब्रह्मकटाह असं म्हणतात. तर त्या ब्रह्मकटाहावरती त्यांनी आपलं पाऊल टाकलं. त्या ब्रह्मकटाहावर पाऊल टाकल्या भगवंताचं पाऊल आहे ते त्यांच्या इच्छेनी पडलेलं आहे आणि त्यांना जसं टाकायचं आहे त्यांनी तसं टाकलं आहे. त्यांनी त्या ब्रह्मकटाहाला स्पर्श केला आणि आपल्या पायाच्या अंगठ्याचा तिथे जरा दाब पडला आणि त्यांनी ही निर्माण करायची ब्रह्मांड जी आहे ती भोपळ्यासारखी, चेंडूसारखी त्या क्षीरसागरामध्ये टाकून दिलेली आहे आणि त्या पाण्यावरती ती हेलकावे घेत आहेत. आता त्याचा तो सगळा इन्क्युबेशन पिरियड आहे, किती काळ त्याच्यामध्ये राहायचं आहे, भगवंताची झोप पुरी होईपर्यंत राहणार आहे. आणि मग भगवंताला जेव्हा वाटेल की आता सृष्टी निर्माण करावी त्यावेळी भगवंत ते एक एक ब्रह्मांड त्याच्यामधून सृष्टी निर्माण करतात. तर ते वरचा जो भाग आहे, म्हणजे आपण कल्पना केली तर तो वरचा जो भाग आहे एखाद्या चेंडूला वरच्या बाजूला भोग पाडावं, तर जसं होतं तसं ह्या ब्रह्मांडाला भोग पडलाय. कारण का, आता वामनांचा पाय तिथे जोरात दाबला गेलेला आहे आणि त्या छिद्रातून ब्रह्मांडामध्ये असलेलं जे जल आहे ते जल आतमध्ये यायला लागलेलं आहे, म्हणजे ह्या पृथ्वी तलावरती यायला लागलेलं आहे, ह्या ब्रह्मांडामध्ये यायला लागलेलं आहे. आता भगवान विष्णूंच्या चरणांना धुवून, कारण आता त्यांच्या चरणापासून निघालं आहे आणि ते जल आता ह्या पृथ्वी तलावरती येत आहे, त्यांनी हे पवित्र केली आहे सगळी पृथ्वी. आणि सप्तर्षींनी ज्यांचा निवास मेरू पर्वतापाशी आहे त्या मेरू पर्वताच्या ठिकाणी सुद्धा त्या जलाचा स्पर्श आहे, सर्वदूर स्पर्श आहे,
भगवंताच्या चरणाला स्पर्शलेलं ते जे जल आहे ते ह्या त्रिलोकाला स्पर्शून राहिलंय, कारण भगवंतच त्रिलोकामध्ये आत्ता प्रकट झालेला आहे. आणि वामनांचं हे अद्भुत कर्म पाहिलं आणि त्या ठिकाणी असलेले देव ऋषी मानव त्यांची स्तुती करू लागले आणि म्हणाले आपण साक्षात परमात्मा आहात, हे आपण अद्भुत कर्म केलंय, आपण रूप मात्र बटू वामनाचं घेऊन इथे आलात, पण ज्या विशाल रूपामध्ये आपण इथे प्रकट झालात, म्हणाले आपल्याला काय म्हणावं, हे परेशा, हे परमानंदा, हे परमात्मन, म्हणाले परात्परा विश्वमूर्ती प्रमाणातीता असा असलेला हा जो परमात्मा आहे आपल्याला आम्ही सर्व नमस्कार करतो. आणि मग जसं पुरुष सूक्तामध्ये म्हटलं आहे तसं की आपल्याला हजार मस्तक आहेत, आपल्याला हजार नेत्र आहेत, आपल्याला हजार हात आहेत, आपल्याला हजार पाय आहेत, आपल्याला हजार मुख आहेत. आणि गंमत अशी आहे की हजार मुख म्हणजे असं काही वेगळं रूप आहे का? भगवंताचं सामर्थ्य असं आहे की जिथे पाय आहेत तिथेच हात आहेत, जिथे हात आहेत तिथेच डोळे आहेत, जिथे डोळे आहेत तिथेच कान आहेत, जिथे कान आहेत तिथेच नाक आहे. याचा अर्थ आम्ही ज्या अवयवांची कल्पना करून त्या त्या अवयवांच्याकडनं एक एक ज्ञानाचं ग्रहण करतो, भगवंताला असं ग्रहणच करावं लागत नाही. भगवंताला कोणत्याही स्थानावरून कशाचंही ग्रहण करता येतं आणि म्हणून तो सहस्र शीर्ष सहस्र पाद आहे. म्हणाले तुझं सगळंच वैभव मोठं विलक्षण आहे असं म्हणून ब्रह्मदेवानी आणि इतरांनी केलेली जी स्तुती आहे ती ऐकून भगवान महाविष्णूंनी ह्या स्वर्गामध्ये राहणाऱ्या देवतांनासुद्धा मोठा अभिवादन केलं, त्यांना अभय दिलं, त्यांच्याविषयीचा आनंद प्रकट केला, संतोष प्रकट केला. श्री

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर राजेश दातार यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंग रचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत जनार्दन महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

रस अमारत आपण दासबोध पाहतो आहोत. नंतर मग चौथ्या दशकातली सातवा जो समास आहे त्याच्यामध्ये आली ती दास्य भक्ती. ही महत्वाची भक्ती आहे, करायला अवघड आहे. हळूहळू आपण अवघड अवघड भक्तीकडे चाललो आहे, परंतु पहिल्या भक्ती जर जमत गेल्या तर पुढचं अवघड आहे असं वाटत नाही. आता सातवे भजन ते दास्य जाणावे, पडिले कार्य तिथुके करावे. दास्य भक्तीमध्ये काय करायचंय असं ते विचारलं, जे जे काही काम समोर येईल ते करायचं आहे. सद्गुरूंच्या ठिकाणी, भगवंतांच्या ठिकाणी, तिथं कुठंही मी कोणी नाही असं असल्यामुळे तिथली काही साफसफाई असो, स्वच्छता असो, त्यांनी सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. सर्वच्या सर्व कर्म पडिले तिथुके करावे. समोर काम दिसलं की ते करायचं आहे. त्याच्यासाठी साधा सदा सन्निधचे असावे देवद्वारे. दास्य जर करायचं असेल तर देवद्वाराच्या तिथंच पाहिजे, तर काय काम आवश्यक आहे ते कळेल. हा लांब जर कुठंतरी असेल तर काय काम आहे, काय करायचं आहे हे कळणारच नाही आहे. म्हणून सदा सन्निध असावं, सद्गुरूंच्या सन्निध, देवाच्या सन्निध तिथं असावं आणि पडेल ते काम करावं. देवाचे वैभव सांभाळावे, न्यून पूर्ण पडोची ने दावे. देवाचं सर्व वैभव जे आहे ते वैभव त्याला कसं मिळेल ते पाहावं, मिळालेलं आहे ते सांभाळावं. सगळं देवाचं आहे, आहे तितुके देवाचे असा भाव ठेवून आपण अत्यंत नम्रपणाने स्वतःकडे दास्यत्व घेऊन या सगळ्या गोष्टी करायच्या. जर का मंदिर असतील त्याचे जीर्णोद्धार करायचे असेल ते करावे. त्याच्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी आवश्यक असेल ते कराव्यात. तिथं बसण्याची जी स्थानं असतील, अनेक मंडळी त्या त्या ठिकाणी येत असतात, त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था करायची असते. देवासाठी अलंकार भूषणे दिव्यांबरे नाना वस्त्रे रत्ने सगळं जे आहे तेही कसं मिळेल ते बघावं. अनेक ठिकाणी अशी असतात की त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांची भोजनाची राहण्याची व्यवस्था अशीही करावी लागते. अशा वेळा ती देखील व्यवस्था जर असेल तर ते भक्त आहेत, ते साधक आहेत हे लक्षात घेऊन आपण जसं भगवंतांचं दास्य करणं तसंच तिथं येणाऱ्या भक्तांचं आणि साधकांचं दास्य हे देखील आपण करायचं आहे हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी जे जे काही करता येईल ते करायचं आहे. मी तर तिने असं म्हटलेलं आहे की सर्वांठाई अतिसादर आणि दास्यत्वासही तत्पर. प्रत्येकाच्या ठिकाणी आदरपूर्वक सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि सगळ्यांचं दास्य करायला तयार पाहिजे. कार्यभागाचा विसर पडणार नाही. हे सगळं कशासाठी करायचं आहे असं जर विचाराल तर हाच त्याच्यातला बोध आहे की देह बुद्धी संपूर्ण गेल्याखेरीज आत्मबुद्धी त्या ठिकाणी येणार नाहीये. आणि आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर देह बुद्धी घालवायची आहे आणि सोहम म्हणजे आत्माच मी या बोधावर यायचं आहे. त्यासाठी ही सर्वी वाटचाल आहे. जे जे काही पाहिजे ते तत्काळची दे जे आणि अत्यंत आवडी की जे सकळ सेवा. ती जी सेवा करायची ती मेवा मिळवण्यासाठी नाही. अनेक संतांच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला असं दिसतं की काही काही मंडळी त्या संतांच्या जवळ राहिली ती सेवेच्या नावाखाली आपलीच तुंबडी भरत होती असं दिसतं. परंतु यथाकाल त्या लोकांना तिथून जावंही लागलं. संत प्रत्यक्ष काही बोलत नाहीत, परंतु भगवंताचं सगळ्याकडे लक्ष असतं. त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्ही निष्काम भावाने सेवा करता आहात का त्याच्यामध्ये तुमचा काही स्वार्थ आहे याच्याकडे आपणच लक्ष ठेवायला पाहिजे. साधकाने या बाबतीमध्ये अतिशय दक्ष असायला पाहिजे आणि स्वतःची परीक्षा स्वतःच घ्यायला पाहिजे. त्यामुळे सगळी सेवा ही अत्यंत आवडीने केली पाहिजे. चरण क्षाळणे स्नाने आचमणे गंधाक्षते वसणे भूषणे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्या ठिकाणी जे आहे ते सडे संमार्जन करावी, उदक पात्रे भरावी. कल्याण स्वामी समर्थांची सेवा करत म्हणजे केवढा मोठे हांडे दाखवलेले आहेत तिथे सज्जनगडावर. खालून भरून सवंद गडावर तिथे पाणी भरत असत. तेवढी मोठी सेवा आपण नुसती कल्पना केली तरी आपल्याला होणार नाही आहे. जे जे मोठे मोठे भक्त होऊन गेले, संत होऊन गेले, त्यांनी आपल्या साधक अवस्थेमध्ये किती कष्टानी तो देह वापरलेला आहे आणि सद्गुरूंची सेवा केलेली आहे बघण्याजोगे आहे. सकळांचे करावे पारपत्य, आलयाचे करावे आतिथ्य. जी जी मंडळी येतील त्या सर्वांचं आदरातिथ्य करायचं आहे. ऐशी हे जाणावी सत्य सातवी भक्ती. वचने बोलावी करुणेची. जी मंडळी येतील त्यांच्याशी बोलणं कसं पाहिजे, अतिशय गोड बोलणं पाहिजे, नम्रपणाचं पाहिजे. अंतरे निवती सकळांचे ऐसे वदावे. बोलल्यानंतर त्या व्यक्तीला वाटलं पाहिजे की असा मनुष्य असावा, ह्याच्याशी बोलावं असं वाटलं पाहिजे.
नाहीतर हातात त्याच्यामध्ये सत्ता असली म्हणजे येणाऱ्या लोकांच्याशी हडतहुडत जर आपण करत असलो किंवा आपल्या सत्तेचा दुरुपयोग जर करत असलो तर त्याला दास्यत्व म्हणताच येत नाहीये. त्या ठिकाणी फक्त सद्गुरूंचं दास्यत्व करायचं आणि इतरांच्यावर सत्ता गाजवायची असं जर होत असेल तर ते दास्यत्व होत नाही. प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे असा भावाने दास्यत्व केलं पाहिजे. तसे दास्य भक्ती वाटती सोपी पण अवघड आहे. ऐसी ए सातवी भक्ती निरोपिली यथामती प्रत्यक्ष न घडे तरी चित्ती मानस पूजा करावी. शक्य असेल तरी दास्य भक्ती प्रत्यक्ष करावी. पण पुष्कळ वेळाला सद्गुरु संत सर्वांनाच भेटतात असं नाही. अशा वेळी ते प्रत्यक्ष नाही भेटले तरी मनाने त्यांची स्थानं उभारावी. त्या ठिकाणी आपण त्यांचे दास आहोत ह्या भावाने तिथे येणाऱ्या लोकांसाठी जे जे काही करता येणं शक्य असेल ते जरूर करावं. आपल्या सद्गुरूंचं संप्रदायाचं महत्व वाढवायचं आहे. तिथे अनेक मंडळी कशी येतील मार्गाला लागतील हे बघायचं आहे. तर त्यासाठी जे जे काही आपल्याला करता येईल ते करायचं आहे. म्हणून मानस पूजा करावी. ऐसे दास्य करावे देवाचे. देवाचं दास्य अशा पद्धतीनं करायचंय आणि येण्याची प्रकार आहे सद्गुरूचे. हे जसं देवाचं दास्य करायचंय तसंच सद्गुरूंच. कारण सद्गुरू आणि देव हे दोन नाहीत. सद्गुरूच देव जे आहे परमेश्वर जो आहे तो सद्गुरूंच्या रूपाने आपल्या समोर अवतीर्ण झालेला असतो. त्यामुळे देवाचं दास्य ह्याचा अर्थ सद्गुरूंच दास्य आहे. असं जर केलं प्रत्यक्ष न घडे तरी मानस पूजेचे. सद्गुरूंच्या ठिकाणी सुद्धा जर प्रत्यक्ष आपल्याला नाही करता आली तर मानस पूजेच्या अंगाने सुद्धा त्यांची जी अर्चन भक्ती आहे वंदन भक्ती आहे ही करत जायची. आपण एकापेक्षा एक या पूजेनी भक्तीने वर चाललेलो आहोत. अर्चन भक्ती झालेली आहे, वंदन भक्ती झाली, दास्य भक्ती झाली आणि त्याच्या पुढची जी भक्ती येते आहे ती सख्य भक्ती आहे. ह्याच्यामध्ये आपण देवाचे दास राहत नाहीये तर देवाच्या अगदी जवळ जातो आहे. सख्य भक्तीमध्ये भगवंत हा आपला जणू सखा आहे अशा बोधावर येतो आहे. म्हणून सख्य भक्तीमध्ये समर्थ आणखी समर्थांनी आणखी विस्तृत विवरण असं केलं आहे की नेमकं त्या साधकाने काय करायला पाहिजे की ते केलं असता भगवंताशी त्याचं सख्य जमेल. कारण जेव्हा आपण सख्य असं म्हणतो तेव्हा त्या दोन व्यक्तीमध्ये अत्यंतिक समान भूमिका असली पाहिजे. त्यांचे आचार विचार, त्यांचा मनाचे भाव, बुद्धीचे निश्चय, अंतःकरण हे जितकं जितकं एकमेकांशी जुळतं मिळतं होईल तितकी ती सख्य भक्ती होते. आणि अशी सख्य भक्ती भगवंताशी करायची असल्यामुळे साधकाने आपल्यामध्ये काय परिवर्तन घडवून आणायला पाहिजे त्याची सुरुवात श्रवण भक्तीपासून झालेली आहे. श्रवण भक्तीपासून आपण समजून घेतो आहोत की भगवंतांना काय पाहिजे आहे आणि त्यांना जे काही पाहिजे आहे तसं आपण करण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून मग दास्य भक्ती नंतर सख्य भक्ती आणि शेवटची भक्ती येते ती आत्मनिवेदन भक्ती. अशा नवविधा भजन असं म्हटलेलं आहे किंवा नवविधा भक्ती अशी म्हटलंय. या भक्तीच्या अंगाने भक्ती ह्याचाच अर्थ मुळी विभक्त नसणं. भगवंताने आपण एकच आहोत. मग सुरुवातीला ही भक्ती जी आहे ही भक्ती कर्माच्या अंगाने आहे. पूजन करायचं आहे, वंदन करायचं आहे, असं सगळं आपण करणार आहोत. आणि असं करता करता करता पुढे काहीच करायचं नाहीये आणि आपण भक्त आहोत विभक्त नाही आहोत अशा बोधावर आपल्याला यायचं आहे. त्यासाठी सख्य भक्ती काय आहे ते आपण पुढच्या प्रवचनात पाहू. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा गृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: श्रोते हो, आता ऐकूया जयंत साळगावकर यांची गीतरचना. संगीत आहे माधुरी नाईक यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि गायली आहे रेश्मा कापशीकर यांनी.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत

0: रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30।
1: आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अतुल केसकर यांचा।

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोतेहो, ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचं.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा

0: वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। सोलापुरात चिंतोपंत टोळ या नावाचे एक उपद्व्यापी वृत्तीचे गृहस्थ राहत होते। दुसऱ्यांच्या सर्व प्रकारच्या व्यवहारात अकारण लुडबुड करण्याची त्यांना सवयच लागली होती। स्वामी सोलापुरात दत्त मंदिरात दिगंबरावस्थेत ध्यानस्थ बसलेले आहेत हे त्यांनी हेरलं आणि त्यांच्या चिंतातूर मनात प्रश्नांचं मोहळ उठलं। हे दिगंबरावस्थेत बसलेले गृहस्थ योगी पुरुष आहेत, साधू बैरगी आहेत की केवळ भिक्षा मागून दिवस ढकलणारे भिकारी आहेत? चेहऱ्यावरून हे योगी पुरुष किंवा साधू वैरागी वाटत नाहीत, परंतु गावात भिक्षा मागताना सुद्धा हे कधी दिसले नाहीत। हा पुरुष कोण आहे याचा फैसला काही होईना। हा कोणी ढोंगी आप मतलबी माणूस असावा असं चिंतोपंत टोळांचं मत झालं। मनातून हा विचार समूळ नष्ट करायचा म्हणून चिंतोपंत गर्भागारात गेले, श्री दत्तात्रेयांचं दर्शन घेतलं, परंतु त्यांनी कधीच स्वामींकडे पाहिलं नाही की त्यांचा कधी आशीर्वादही घेतला नाही, त्यांना साधा नमस्कार सुद्धा केला नाही। कारण चिंतातूर चिंतोपंतांना वाटत होतं की हा कुणी लफंगा माणूस असेल तर आपण उगीच त्याच्या न सुटणाऱ्या गुंत्यात अकारण अडकले जायचो। चिंतोपंतांच्या मनाची ही द्विधा स्थिती स्वामींनी हेरली होती। एक दिवस काय झालं तर पहाटेच चिंतोपंत

0: त्यांची स्वारी देवळात आली. स्वामींना त्यांनी तिरक्या डोळ्यांनी पाहून घेतलं. स्वामींनी डोळे मिटलेलेच होते. स्वामी खरं तर ध्यानस्थ अवस्थेतच बसलेले होते. चिंतोपंतांची पावलं बाहेर वाजली. स्वामींनी चिंतोपंतांना पाहिलं आणि हाक मारली. चिंतोपंत स्वामींपाशी गेले. आश्चर्य म्हणजे एवढे तेजपुंज स्वामी समोर आसन मांडी घालून बसलेले असताना सुद्धा चिंतोपंतांनी नमस्कार केला नाही. उद्धटासारखे स्वामींसमोर उभे राहिले. स्वामी चिंतोपंतांना म्हणाले, तुमच्या मनात मजसंबंधी जी खळबळ उडाली आहे ती मला कळलेली आहे. तुम्हाला माझा काही त्रास होतो का? आम्ही दिगंबर अवधूत माणसं, आम्हाला तुमच्याकडून काहीही नको. कशाला माझ्या अस्तित्वाची चिंता करता? स्वामींनी चिंतोपंतांकडे एकदा भेदक नजरेने बघितलं, मात्र चिंतोपंत सरदच झाले. त्यांना आपली चूक लक्षात आली. त्यांच्या मनात आता दुसरीच चिंता निर्माण झाली की आपल्या मनातले भाव ओळखणाऱ्या स्वामींच्या समोरून सटकायचं कसं, आणि ते विचार करत उभे राहिले.
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.
0: ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, काल मला एकाने विचारलं की नाम कसं घ्यावं, केव्हा घ्यावं आणि किती वेळा घ्यावं. त्याचं साधं आणि सोपं उत्तर असं की आपण ज्या अवस्थेत असू त्या अवस्थेत सतत नाम घ्यावं, कितीही वेळा घ्यावं आणि रंध्रारंध्राने नामाचा उच्चार करावा. कारण भगवंताचं शाश्वत स्मरण करण्याचा नामस्मरण हा एकमेव मार्ग आहे. भगवंताला प्राप्त करून घेण्याचं ते एकच साधन आहे. सुखदुःखाच्या आणि शारीरवेदनेच्या पलीकडे पोहोचण्याचा नामस्मरण हा एकच मार्ग आहे. सर्व उपाधी कायमसाठी संपवून नामात गर्क होण्यात पृथ्वी मोलाचा आनंद आहे.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर व्ही टी पंचभाई यांची गीतरचना, संगीत आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 14 जून. भगवंत जोडणे हाच एक धर्म. भगवंत जोडत असेल तर अधर्मही करावा. भगवंत जोडणे हाच एक धर्म. अभिमानाने कोणतंही कृत्य केलं तर ते नाही भगवंताला पोहोचत. दानधर्म केला, धर्मशाळा बांधल्या, हे सर्व नाव होण्याकरता जर केलं तर त्याचा तुमच्या कल्याणाला काय उपयोग झाला? भगवंत जवळ न येता त्यामुळे अभिमान मात्र वाढतो. बाभळीची झाडं लावली तर त्यांना आंबे कसे येतील? मीपणाने केलेलं काम नाही उपयोगी पडत. शरणबुद्धीने केलेलं काम हाच खरा धर्म. मी भगवंताच्या हातचं बाहुलं आहे असं समजावं, राम करता असं म्हणावं, म्हणजे देवाजवळ शरणबुद्धी धरावी. भगवंताची निष्ठा कोणत्याही वयात आणि कोणत्याही अवस्थेत वाढवता येते. ही निष्ठा कधी कोणाला हार जाणार नाही किंवा कधी कुणापुढे मान लवविणार नाही. एकदा भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवल्यावर मग काळजीचं कारणच काय? काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो. भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करावा आणि जे फळ मिळेल त्यात समाधान मानावं. व्यवहारात सौख्य कर्तव्याने मिळतं, तसं परमार्थात सौख्य निष्ठेने मिळतं. परमार्थ करणाऱ्या माणसाने कोणाचंही अंतःकरण दुखवू नये. परमार्थ हा लबाड आणि भोंदू माणसाचा नाही, तसा तो बावळ्या माणसाचाही नाही. व्यवहारात कोणाला फसवू नये आणि कशाला भुलू नये. आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसवण्यासाठी नसावी. लोकांकडून न फसण्या इतकंच आपण व्यवहारी असावं. आपल्या हातामध्ये जितका पैसा असेल त्या मानानेच देवघेव करावी. व्यवहाराच्या दृष्टीने देणं न राहील असं वागावं. कोणत्याही परिस्थितीत मी राहीन असं जो म्हणेल त्याला कधीच अडचण पडत नाही. आपण श्रीमंतांचा द्वेष करू नये आणि गरिबांना कमी लेखू नये. अशी वृत्ती बनवायला भगवंताची निष्ठा पाहिजे. प्रत्येकाला खायला प्यायला भरपूर मिळालं पाहिजे. ही संपत्तीची समान वाटणी होय. मोबदला न देता आपण पैसा घेतला तर तो ज्याचा घेतला त्याची वासना त्याला चिकटून बरोबर येते. काय गंमत आहे बघा. इतर बाबतीत मनुष्य वचन पाळण्याची पराकाष्ठा करतो, पण तो पैशाचं वचन देतो सहज आणि ते मोडतोही सहज. तेवढंच वचन पाळण्यात तो कुचराई करतो. पैसा नसून अडतं आणि तो असून नडतं अशी आपली परिस्थिती आहे. संन्याशाने एक दिवसाचा संग्रह करावा, गृहस्थाने 3 दिवसांचा संग्रह करावा. आपल्याजवळ 3 दिवस खायला आहे असं पाहिल्यावर आपण मुळीच काळजी करू नये. मी करता आहे ही प्रपंचातली पहिली पायरी, तर राम करता आहे ही परमार्थातली पहिली पायरी. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं वसंत बापट यांचं गीत, संगीत यशवंत देव यांचं.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, सुरेश वाडकर यांच्या स्वरात ऐकूयात यशवंत देव यांचं हे गीत. संगीतकार प्रभाकर जोग.

श्रोतेहो आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं आणि स्वर आहे अरुण सरनाईक यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत चोखा महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर.

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. भक्तीसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका, तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय 29 श्री गणेशाय नमः। नारायण मुनी नारदांना अधिक मासाचं महत्व सांगत होते, त्यात अनेक कथा त्यांनी सांगितल्या। ते पुढे म्हणाले, दृढधन्वा राजा गुणसुंदरीसह वनात गेला, तिथे त्याने अधिक मास प्राप्त होताच श्री पुरुषोत्तमाच्या प्रीत्यर्थ फार कडक व्रताचरण केलं, त्यामुळे दोघांना स्वर्गात नेण्यासाठी दिव्य विमान तिथे आलं। त्यात पुण्यशील आणि सुशील या नावाचे विष्णुदूत होते, अनेक अप्सरा होत्या, स्वर्गीय गायन चाललं होतं। राजा राणी त्या विमानात बसून गोलोकाला गेले। नारदा, एका वानराकडून पुरुषोत्तम मासात नकळत स्नान आणि उपवास घडला, त्या योगाने तोही उद्धरून गेला, त्याची कथा ऐक। तू नवल करशील, मानव योनीतच नव्हे तर मर्कट योनीतही या व्रताने वैकुंठात गती मिळते, हे विशेष आहे। केरळ देशात एक चिक्कू धनलोभी ब्राह्मण राहत होता, पैशाचा अत्यंत लोभी, एक कवडीही कोणाला देत नसे। पैसा कसा मिळेल आणि मी तो कसा साठवून ठेवीन याचीच तो चिंता करायचा। गलिच्छ राहायचा, भिक्षा मागायचा, भिकारी समजून लोक त्याला जे द्यायचे ते जमवून ठेवायचा, लोकांना फसवायचा, सत्कर्म एकही करायचा नाही। एका माळ्याने आपले मळे सांभाळण्याचं काम त्याला दिलं, तिथेही तो फलादी माल चोरून मालकाला फसवी। तो कद्रू 87 जगून अचानक मेला, तेव्हा यमदूतांनी त्याला यमाकडे नेलं। जाता जाता त्याला त्यांनी फार मारलं। यमाने चित्रगुप्ताला त्या ब्राह्मणाचं पापपुण्य विचारलं। त्या ब्राह्मणाला त्या वेळेपर्यंत फारच पश्चाताप वाटू लागला होता। ओम नमो भगवते वासुदेवाय।

की सर्व काल सुखची अचल भोगिती ऐसी नारायण ऋषीची वाणी ऐकून चकित नारद मुनी पुनश्च तया हस्त जोडुनी मधुरवाणी विनवीत अहो ह्या सकळ विश्वाठाई सर्व अर्थ साधण्या विषयी नृजन्मची उपयोगा येई ऐसे सर्वाही बोली जेते ऐसे असता आज

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 29वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, अमावास्येला पितरांच्या नावाने श्राद्ध करून ब्राह्मणांना तीळ, वस्त्र, धातूची पत्री किंवा अन्न इत्यादी दाने द्यावीत. ओम श्री विष्णवे नमः. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोतेहो आता ऐकूया वसंत कानेटकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा। स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग बागेश्री।

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग बागेश्री.
1: श्रोते हो, ऐकूयात संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 भक्ती सुधावरून ऐका रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज 8:00 याचं पुनःप्रसारण 8:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, ऐकूयात अशोक पत्की यांच्या संगीत रचनेतलं अजित कडकडे आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सहकारी यांचा.

श्रोते हो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत शांताबाई जोशी यांची गीतरचना, संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

श्रोतेहो ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा. श्रोतेहो, शाहीर गंगू हैबती यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा।
0: श्रोते हो, आता ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या आवाजात हे गीत, गीत आणि संगीत अरुण सराफ।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो ऐकूया संत सावतामाळी यांची अभंगरचना, संगीत आणि स्वर श्रीनिवास केसकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर राजेश दातार यांचा.

श्रोतेहो भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो ऐकूया अरविंद फाळके यांची गीतरचना, संगीत आणि स्वर केतन अत्रे यांचा.

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन। श्रोते हो, आता ऐकूयात संत मीराबाईंची पदरचना। संगीत आणि स्वर आहे किशोरी आमोणकर यांचा।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ति सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ति सुधा। दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: अभंग भक्ती गीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

धवावे अपत्या परिपाजवी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत। नंतर मग चौथ्या दशकातली सातवा जो समास आहे त्याच्यामध्ये आली ती दास्य भक्ती। ही महत्वाची भक्ती आहे, करायला अवघड आहे। हळूहळू आपण अवघड अवघड भक्तीकडे चाललो आहे, परंतु पहिल्या भक्ती जर जमत गेल्या तर पुढचं अवघड आहे असं वाटत नाही। आता सातवे भजन ते दास्य जाणावे, पडिले कार्य तिथुके करावे। दास्य भक्तीमध्ये काय करायचंय असं ते विचारलं, जे जे काही काम समोर येईल ते करायचं आहे। सद्गुरूंच्या ठिकाणी, भगवंतांच्या ठिकाणी, तिथं कुठेही मी कोणी नाही असं असल्यामुळे तिथली काही साफसफाई असो, स्वच्छता असो, त्यांनी सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे। सर्वच्या सर्व कर्म पडिले तिथुके करावे, समोर काम दिसलं की ते करायचं आहे। त्याच्यासाठी साधा सदा सन्निधाचे असावे देवद्वारे। दास्य जर करायचं असेल तर देवद्वाराच्या तिथंच पाहिजे, तर काय काम आवश्यक आहे ते कळेल। हा लांब जर कुठंतरी असेल तर काय काम आहे, काय करायचं आहे हे कळणारच नाहीये। सदा सन्निध असावं, सद्गुरूंच्या सन्निध, देवाच्या सन्निध तिथं असावं आणि पडेल ते काम करावं। देवाचे वैभव सांभाळावे, न्यून पूर्ण पडोची ने दावे। देवाचं सर्व वैभव जे आहे ते वैभव त्याला कसं मिळेल ते पाहावं, मिळालेलं आहे ते सांभाळावं। सगळं देवाचं आहे, आहे तितुके देवाचे असा भाव ठेवून आपण अत्यंत नम्रपणाने स्वतःकडे दास्यत्व घेऊन या सगळ्या गोष्टी करायच्या। जर का मंदिर असतील त्याचे जीर्णोद्धार करायचे असेल ते करावे, त्याच्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी आवश्यक असेल ते कराव्यात। तिथं बसण्याची जी स्थानं असतील, अनेक मंडळी त्या त्या ठिकाणी येत असतात, त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था करायची असते। देवासाठी अलंकार भूषणे दिव्यांबरे नाना वस्त्रे रत्ने सगळं जे आहे तेही कसं मिळेल ते बघावं। अनेक ठिकाणे अशी असतात की त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांची भोजनाची राहण्याची व्यवस्था अशीही करावी लागते। अशा वेळा ती देखील व्यवस्था जर असेल तर ते भक्त आहेत, ते साधक आहेत हे लक्षात घेऊन आपण जसं भगवंतांचं दास्य करणं तसंच तिथं येणाऱ्या भक्तांचं साधकांचं दास्य हे देखील आपण करायचं आहे हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी जे जे काही करता येईल ते करायचंय। मी तर तिने असं म्हटलेलं आहे की सर्वांठाई अतिसादर आणि दास्यत्वासही तत्पर। प्रत्येकाच्या ठिकाणी आदरपूर्वक सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि सगळ्यांचं दास्य करायला तयार पाहिजे, कार्यभागाचा विसर पडणार नाही। हे सगळं कशासाठी करायचं आहे असं जर विचाराल तर हाच त्याच्यातला बोध आहे की देह बुद्धी संपूर्ण गेल्याखेरीज आत्मबुद्धी त्या ठिकाणी येणार नाही आहे। आणि आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर देह बुद्धी घालवायची आहे आणि सोहम म्हणजे आत्माच मी या बोधावर यायचं आहे, त्यासाठी ही सर्व वाटचाल आहे। जे जे काही पाहिजे ते तत्काळची दे जे आणि अत्यंत आवडी की जे सकळ सेवा। ती जी सेवा करायची ती मेवा मिळवण्यासाठी नाही। अनेक संतांच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला असं दिसतं की काही काही मंडळी त्या संतांच्या जवळ राहिली ती सेवेच्या नावाखाली आपलीच तुंबडी भरत होती असं दिसतं, परंतु यथाकाल त्या लोकांना तिथून जावंही लागलं। संत प्रत्यक्ष काही बोलत नाहीत, परंतु भगवंताचं सगळ्याकडे लक्ष असतं। त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्ही निष्काम भावाने सेवा करता आहात का त्याच्यामध्ये तुमचा काही स्वार्थ आहे याच्याकडे आपणच लक्ष ठेवायला पाहिजे। साधकाने या बाबतीमध्ये अतिशय दक्ष असायला पाहिजे आणि स्वतःची परीक्षा स्वतःच घ्यायला पाहिजे। त्यामुळे सगळी सेवा ही अत्यंत आवडीने केली पाहिजे। चरण क्षाळणे स्नाने आचमने गंधाक्षते वसणे भूषणे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। त्या ठिकाणी जे आहे ते सडे संमार्जन करावी, उदक पात्रे भरावी। कल्याण स्वामी समर्थांची सेवा करत म्हणजे केवढा मोठे हांडे दाखवलेले आहेत तिथे सज्जनगडावर, खालून भरून सवंद गडावर तिथे पाणी भरत असत। तेवढी मोठी सेवा आपण नुसती कल्पना केली तरी आपल्याला होणार नाहीये। जे जे मोठे मोठे भक्त होऊन गेले, संत होऊन गेले, त्यांनी आपल्या साधक अवस्थेमध्ये किती कष्टानी तो देह वापरलेला आहे आणि सद्गुरूंची सेवा केलेली आहे बघण्याजोगा आहे। सकळांचे करावे पारपत्य, आलयाचे करावे आतिथ्य। जी जी मंडळी येतील त्या सर्वांचं आदरातिथ्य करायचं आहे। ऐशी हे जाणावी सत्य सातवी भक्ती, वचने बोलावी करुणेची। जी मंडळी येतील त्यांच्याशी बोलणं कसं पाहिजे,
अतिशय गोड बोलणं पाहिजे, नम्रपणाचं पाहिजे. अंतरे निवती सकळांचे ऐसे वदावे, बोलल्यानंतर त्या व्यक्तीला वाटलं पाहिजे की असा मनुष्य असावा, ह्याच्याशी बोलावं असं वाटलं पाहिजे. नाहीतर हातात त्याच्यामध्ये सत्ता असली, म्हणजे येणाऱ्या लोकांच्याशी हडतहुडत जर आपण करत असलो किंवा आपल्या सत्तेचा दुरुपयोग जर करत असलो तर त्याला दास्यत्व म्हणताच येत नाहीये. त्या ठिकाणी फक्त सद्गुरूंचं दास्यत्व करायचं आणि इतरांच्यावर सत्ता गाजवायची असं जर होत असेल तर ते दास्यत्व होत नाही. प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे असा भावाने दास्यत्व केलं पाहिजे. तसे दास्य भक्ती वाटती सोपी पण अवघड आहे. ऐसी ए सातवी भक्ती निरोपिली यथामती, प्रत्यक्ष न घडे तरी चित्ती मानस पूजा करावी. शक्य असेल तरी दास्य भक्ती प्रत्यक्ष करावी. पण पुष्कळ वेळाला सद्गुरु संत सर्वांनाच भेटतात असं नाही. अशा वेळी ते प्रत्यक्ष नाही भेटले तरी मनानी त्यांची स्थानं उभारावीत आणि त्या त्या ठिकाणी आपण त्यांचे दास आहोत ह्या भावाने तिथे येणाऱ्या लोकांसाठी जे जे काही करता येणं शक्य असेल ते जरूर करावं. आपल्या सद्गुरूंचं संप्रदायाचं महत्व वाढवायचं आहे. तिथे अनेक मंडळी कशी येतील, मार्गाला लागतील हे बघायचं आहे. तर त्यासाठी जे जे काही आपल्याला करता येईल ते करायचं आहे. म्हणून मानस पूजा करावी. ऐसे दास्य करावे देवाचे, देवाचं दास्य अशा पद्धतीनं करायचंय आणि येण्याची प्रकार आहे सद्गुरूचे. हे जसं देवाचं दास्य करायचंय तसंच सद्गुरूंचं. कारण सद्गुरू आणि देव हे दोन नाहीत. सद्गुरूच देव जे आहे, परमेश्वर जो आहे तो सद्गुरूंच्या रूपाने आपल्या समोर अवतीर्ण झालेला असतो. त्यामुळे देवाचं दास्य ह्याचा अर्थ सद्गुरूंचं दास्य आहे. असं जर केलं प्रत्यक्ष न घडे तरी मानस पूजेचं. सद्गुरूंच्या ठिकाणी सुद्धा जर प्रत्यक्ष आपल्याला नाही करता आली तर मानस पूजेच्या अंगाने सुद्धा त्यांची जी अर्चन भक्ती आहे, वंदन भक्ती आहे, ही करत जायची. आपण एकापेक्षा एक ह्या पूजेने भक्तीने वर चाललेलो आहोत. अर्चन भक्ती झालेली आहे, वंदन भक्ती झाली, दास्य भक्ती झाली आणि त्याच्या पुढची जी भक्ती येते आहे ती सख्य भक्ती आहे. ह्याच्यामध्ये आपण देवाचे दास राहत नाहीये तर देवाच्या अगदी जवळ जातोय. सख्य भक्तीमध्ये भगवंत हा आपला जणू सखा आहे अशा बोधावर येतो आहे. म्हणून सख्य भक्तीमध्ये समर्थांनी आणखी विस्तृत विवरण असं केलं आहे की नेमकं त्या साधकाने काय करायला पाहिजे की ते केलं असता भगवंताशी त्याचं सख्य जमेल. कारण जेव्हा आपण सख्य असं म्हणतो तेव्हा त्या दोन व्यक्तीमध्ये अत्यंतिक समान भूमिका असली पाहिजे. त्यांचे आचार विचार, त्यांचा मनाचे भाव, बुद्धीचे निश्चय, अंतःकरण हे जितकं जितकं एकमेकांशी जुळतं मिळतं होईल तितकी ती सख्य भक्ती होते. आणि अशी सख्य भक्ती भगवंताशी करायची असल्यामुळे साधकाने आपल्यामध्ये काय परिवर्तन घडवून आणायला पाहिजे त्याची सुरुवात श्रवण भक्तीपासून झालेली आहे. श्रवण भक्तीपासून आपण समजून घेतो आहोत की भगवंतांना काय पाहिजे आहे आणि त्यांना जे काही पाहिजे आहे तसं आपण करण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून मग दास्य भक्ती नंतर सख्य भक्ती आणि शेवटची भक्ती येते ती आत्मनिवेदन भक्ती. अशा नवविधा भजन असं म्हटलेलं आहे किंवा नवविधा भक्ती अशी म्हटलंय. या भक्तीच्या अंगाने भक्ती ह्याचाच अर्थ मुळी विभक्त नसणं. भगवंताने आपण एकच आहोत. मग सुरुवातीला ही भक्ती जी आहे ही भक्ती कर्माच्या अंगाने आहे. पूजन करायचं आहे, वंदन करायचं आहे, असं सगळं आपण करणार आहोत. आणि असं करता करता करता पुढे काहीच करायचं नाहीये आणि आपण भक्त आहोत, विभक्त नाही आहोत अशा बोधावर आपल्याला यायचं आहे. त्यासाठी सख्य भक्ती काय आहे ते आपण पुढच्या प्रवचनात पाहू. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा गृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना। संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।
0: श्रोते हो, आता ऐकूया जयंत साळगावकर यांची गीतरचना। संगीत आहे माधुरी नाईक यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोते हो, आता आपण ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि गायली आहे रेश्मा कापशीकर यांनी.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं,

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवामित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

हाच कथाभाग पुढे नेताना राजा बली आहे आणि बलिराजानी आपल्या ठिकाणी असं ठरवलं की आपण काही यज्ञयाग करावेत आणि यज्ञयाग करताना त्या यज्ञयागामध्ये काही ना काहीतरी हेतू धरून यज्ञयाग केले जातात. यज्ञाच्या संदर्भामध्ये असं म्हटलं जातं की स्वर्ग कामो यजेत, स्वर्गाच्या प्राप्तीकरता यज्ञयागादींचा अवलंब केला जातो. पण आता राजा बलीला स्वर्गाच्या प्राप्तीचं काय विशेष होतं? त्यांनी स्वर्गाचं राज्य मिळवलं होतं, त्रिभुवनाचं राज्य मिळवलं होतं, वैभव त्याच्या पायाशी लोळण घेत होतं आणि तो स्वतः प्रल्हादापासून जी परंपरा त्याच्यापर्यंत येऊन पोचली त्याचा नातू असल्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये विष्णूच्या विषयी विलक्षण श्रद्धाभाव होता आणि म्हणून त्याची अशी इच्छा होती की जो यज्ञयाग करायचा तो याग हा विष्णू प्रीत्यर्थ विष्णूला अर्पण करण्याकरता आणि विष्णूच्या दर्शनाकरता त्याच्या कृपाशीर्वादाकरताच आपल्याला याग करायचा आहे. आता या यागामध्ये भगवान विष्णूंनी प्रकट व्हावं असं वाटलं. आता जसं आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कश्यपांच्या घरी भगवंतांनी जो अवतार घेतला तो वामन रूपामध्ये घेतला, बटू रूपामध्ये घेतला, ब्रह्मचारी रूपामध्ये घेतला आणि असं वर्णन केलेलं आहे की जन्माला आले तेच मुळे एका हातामध्ये शंख आहे, दुसऱ्या हातामध्ये चक्र आहे, तिसऱ्या हातामध्ये अमृताचा कुंभ आहे आणि चौथ्या हातामध्ये दधी ओदन म्हणजे दहीभात आहे. असं दहीभात याचा अर्थ अन्न आहे, दह्यासहित अन्न आहे. अशा रूपामध्ये भगवंतांनी जन्म घेतला आणि त्यांना बघितल्यानंतर अदितीला अतिशय आनंद झाला. तिने भगवंताची खूप स्तुती केली आणि तिने सांगितलं, हे भगवंता, माझ्याकरता वामनरूप धारण केलंस तू आणि तू असा अमित पराक्रमी परमात्मा माझ्या ठिकाणी जन्माला आला, तसंच जे माझ्यावर तू उपकार केलेस, या देवपुत्रांच्यावरती जे उपकार केलेस, ज्याकरता म्हणून तू जन्म घ्यावास, खरं म्हणजे हे तुला कष्ट होणं आहे, तरीसुद्धा ते तू कष्ट त्या देवपुत्रांच्याकरता म्हणजेच देवतांच्याकरता केलेले आहेस. आणि ह्या सगळ्या स्तुतीनंतर भगवान प्रसन्न झाले आणि इकडे राजा बलीच्या ठिकाणी त्यांनी आपले गुरु शुक्राचार्य आणि अन्य मुनिवर यांच्या सहाय्याने हा जो यज्ञ संपन्न केला, मी आपल्याला म्हटलं तसं की जो विष्णूच्या प्रीत्यर्थ आहे आणि लक्ष्मीसहित भगवान विष्णूंना त्यांनी आपल्या यज्ञामध्ये आमंत्रण केलं, म्हणजे यज्ञाच्या वेळी त्यांना आवाहन केलं की ज्या देवतांना आवाहन केलं जातं त्याच्यामध्ये विष्णुदेवतेला लक्ष्मीच्या सहित आवाहन केलं. आता या यज्ञाकर्ता म्हणून वामनांनी म्हणजे बटू वामनांनी आपल्या मातापित्यांची आज्ञा घेऊन तेही या यज्ञाला येऊन उपस्थित झाले. आता इथे यज्ञाचा हवीरभाग स्वीकारण्यासाठी बटू वामनी येत आहेत हे बघून त्या महर्षीगणांना त्यांनी त्यांच्या अधिकाराने ओळखलं की हे साक्षात भगवान विष्णू आहेत आणि ते वामन अवतार धारण करून या बलीच्या यज्ञामध्ये तो प्रसाद स्वीकारण्याकरता येत आहेत. त्यांचं स्वागत केलं आणि दैत्यगुरु जे शुक्राचार्य आहेत त्यांनी मात्र एकांतात बलीला असं सांगितलं की हे दैत्यराजा, तुझ्या राजलक्ष्मीचं अपहरण करण्याकरता म्हणून भगवान विष्णू हे वामन रूप घेऊन इथे आलेले आहेत, त्यामुळे हे असुरेश्वरा तू त्यांना काहीही देऊ नकोस, कारण तू स्वतः विद्वान आहेस, पण यावेळी मात्र तू माझं ऐक. त्याचं कारण आहे, आपली बुद्धी सगळ्या वेळी आपल्याला सुख देतेच असं नाही, परंतु आपले जे गुरु असतात ते नेहमीच आपल्या कल्याणाचा विचार करतात आणि त्यामुळे तुझ्या कल्याणाच्या विचाराने मी तुला सांगतो की काहीही जरी वामनांनी तुला मागितलं, भगवान विष्णूंनी तुला मागितलं, तरी त्यांना तू काही देऊ नकोस. आणि दुसऱ्याची बुद्धी विनाशकारक असते, तुला दुसरे काही सल्ला देतील या कोणाचाही सल्ला ऐकू नकोस. तू जर वामनांच्या बळी पडशील तर तू तुझा आत्मनाश करून घेशील. बली म्हणाला, हे गुरुदेवा, आपण या प्रकारे धर्माच्या विरुद्ध बोलू नका आणि मला वागण्याला प्रवृत्त पण करू नका. त्याचं कारण आहे की जर माझ्या यज्ञामध्ये येऊन माझं दान जर साक्षात भगवान विष्णू स्वीकारत असतील तर याच्यापेक्षा आणखीन यज्ञाचं फल ते काय? कारण ज्यांच्या आवाहनाकरता म्हणून हा यज्ञ मी आरंभलेला आहे, ज्यांनी या यज्ञामध्ये यावं म्हणून लक्ष्मीसहित ज्यांना मी आमंत्रण केलेलं आहे, त्या भगवंतांनी इथे येऊन जर माझा हा दान भाग स्वीकारला तर ह्याच्यापेक्षा अधिक प्रसन्नता काय? म्हणाले. आणि भगवान विष्णू माझ्या यज्ञावरती प्रसन्न झाले आहेत
हाच त्याचा भावार्थ होतो। आणि म्हणून म्हणाले, भगवंताच्या ठिकाणी भक्तिभावानी मला जे द्यायचं आहे ते मी त्या ठिकाणी अर्पण करीन, ते जे मागतील ते मी त्यांना देईन, आणि त्या वस्तूचं पूजन जे काही मी देईन ते होणं किंवा त्या वस्तूच्या पूजनाचं भाग्य हे विष्णूंनी स्वीकारण्यातच आहे। म्हणजे त्यांनी दान काहीही मागावं किंवा मी त्यांना काहीही द्यावं ते सगळं कृतार्थ होणार आहे, आणि म्हणून मला या ठिकाणी ते दान देण्याची इच्छा आहे। आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्या मनातला भाव प्रकट केला आहे, हरिर्हरती पापानी दुष्टचित्तैरपी स्मृतः अनिच्छयापी संस्पृष्टो दहत्येव हि पावकः जिह्वाग्रे वसते यस्य हरिरित्यक्षरद्वयं स विष्णुलोकम् आप्नोति पुनरावृत्तीर् दुर्लभः। त्यांनी असं म्हटलं की हे परमगती वासुदेवच आहे, हरी हे नाव जे आहे ते पापाचं हरण करणारं आहे। नुसत्या सामान्य त्या नामस्मरणाने नव्हे, म्हणाले दूषित चित्त असलेल्या मनुष्याने दुष्टपुरुषांनी सुद्धा विष्णूच्या हरी हा नामाचा जर उच्चार केला तर म्हणाले त्याला त्याचं पाप विष्णू हरण करतात आणि त्याला परमगतीप्रत नेऊन पोचवतात। म्हणाले जसं आता दृष्टांत जरा वेगळा दिला की दुष्टपुरुषाला ईश्वराचं नाव घेण्याची इच्छा होत नाही, पण दुष्टपुरुषाच्या मुखामध्ये सुद्धा भगवंताचं जर नाव आलं त्याकरता दृष्टांत काय दिला, म्हणाले जसं अग्नीला आपण जर हात लावला स्पर्श केला तर चटका बसल्याशिवाय राहतो का, तसं दुष्टाला भगवंताचं नाव जरी आवडत नसलं तरीसुद्धा त्याच्या मुखातून हरिहरी हे नाव बाहेर पडलं तर म्हणाले त्याचा लाभ झाल्याशिवाय राहत नाही। याचा अर्थ असा की कार्यकारण भाव आहे, परिणाम अनुभवाला येणारच आहे। भगवंताचं नाव इच्छेनी अनिच्छेनी जरी घेतलं तरीसुद्धा त्याचा लाभ त्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून म्हणाले ज्याच्या जिभेच्या अग्रभागावरती हरी ही दोन अक्षरं वास करतात त्याला म्हणाले पुन्हा ह्या जगात येणं पुनरपी संस्कृती येणे नाही, पुन्हा ह्या जगामध्ये येण्याची काही आवश्यकता नाही, जन्ममरणाचा फेरा त्याचा चुकतो। अशा प्रकारे वर्णन करून पुढे त्यांनी असं म्हटलंय की भगवंताची कृपा झाली तर त्याला वैकुंठ लोक मिळतो। म्हणाले यामध्ये भगवान विष्णूंना भक्तिपूर्वक आहुती जर यज्ञामध्ये दिल्या तर भगवान प्रसन्न होतो, आणि भगवान प्रसन्न व्हावेत याकरताच जर अनुष्ठान केलेलं आहे आणि भगवानच जर इथे येत असतील तर त्यांनी जे मागितलं ते देण्यात शुक्राचार्यांना ते म्हणतात गुरु महाराज माझ्या मनामध्ये काही संदेह नाही, ते जे मागतील ते मी देईन। अशा प्रकारे दैत्यराज बली बोलताहेत तोपर्यंत वामनांचं आगमन झालेलं आहे, त्या होमयुक्त प्रज्वलित अशा अग्नीमध्ये ते स्वतः बलिराज बसलेले आहेत, वामन त्याच्यासमोर येऊन उभे राहिलेले आहेत। आधीच तेजस्वी असलेलं भगवान वामनांचं जे रूप आहे ते विलक्षण तेजस्वी त्या ठिकाणी दिसत आहे, जणू काही कोटी सूर्यांचं तेज त्या ठिकाणी प्रकट झालेलं आहे अशी ती वामनांची बटुमूर्ती जेव्हा त्या यज्ञमंडपामध्ये सगळ्यांनी पाहिली आणि बलीनी पाहिली त्यावेळी त्याला परम आनंद झाला, तो हर्षाने आपल्या स्थानावरून उठून उभा राहिला, त्यांनी हात जोडले, त्यांचं स्वागत केलं, त्यांना अर्घ्य पाद्य दिलं, पहिल्यांदा बसण्याकरता आसन दिलं, अर्घ्य दिले आणि त्यानंतर आपल्या कुटुंबियांना बोलावून घेतलं, त्या सर्व कुटुंबियांच्या सहित बलिनी वामनांना नमस्कार केला आणि त्यानंतर त्यांनी बलीच्या शरीरावरती आनंदाने रोमांच उभे राहिले आणि त्यांनी विचारलं आपल्याला काय पाहिजे, आज माझा जन्म सफल झाला, मी आज खरोखर कृतार्थ झालो, आज आपण माझ्या इथे आलात, हा एक दुर्लभ योगायोग अमृताचा वर्षाव माझ्यावरती घडला आणि आपल्या शुभ आगमनामुळे ह्या उत्सवाला ह्या यज्ञमंडपाला या माझ्या कार्याला शोभा आलेली आहे, सगळे ऋषी कृतार्थ झालेले आहेत। म्हणाले त्या सगळ्या ऋषींची तपस्या आज सफल झाली, माझं जीवन कृतार्थ झालं, मी कृतार्थ आहे, निसंशय कृतार्थ आहे, कृतार्थ आहे, असा बलींनी त्रिवार भगवंतांच्या समोर आपल्या अंतःकरणातला भाव प्रकट केला आणि पुन्हा पुन्हा भूयो भूयो नमाम्यहम पुन्हा पुन्हा भगवंता बली महाराजा भगवंता तुम्हाला नमस्कार करतो। त्याला त्याच्या भावना काही पुरत्या व्यक्त करता येईना, तो पुन्हा पुन्हा नमस्कार करू लागला, त्यांच्या नामाचा जय जयकार करू लागला। आता या संदर्भामध्ये एक गोष्ट अशी आहे की मी आपल्याला नमस्कार करतो, माझं जीवन कृतार्थ झालं, आपला मी जय जयकार करतो, आपल्याला मी नमस्कार करतो, हे असं पुन्हा पुन्हा का म्हटलं जातं?
आपण सुद्धा भगवंताची उपासना करतो, एखादा ग्रंथ वाचतो, एखादी पोथी वाचतो, एखादं स्तोत्र वाचतो, एखादी प्रार्थना म्हणतो, नामस्मरण करतो, जप करतो, एखाद्या स्तोत्राचं सुद्धा पुन्हा पुन्हा अनुष्ठान करून त्याचं 11 वेळा म्हटलं, 21 वेळा म्हटलं, 108 वेळा म्हटलं, विष्णू सहस्रनामासारखं सहस्रनाम आहे, अथर्वशीर्ष आहे, 21 वेळा पाठ केले, मारुती स्तोत्र आहे, 11 वेळा पाठ केले, विष्णू सहस्रनाम आहे, 12 वेळा पाठ केले, हे कितीही केलं तरीसुद्धा भाव असा आहे भक्तीमधला आणि ह्या उपासनेमधला की हे कितीही केलं तरी कमीच आहे. म्हणजे जे मी केलं आता इथे संपलं का, किंवा हे मी आता संपवायचं का, हे मला वेळेची मर्यादा म्हणून संपवलं पाहिजे. कारण दिवस आहे आणि मनुष्याचं जीवन हे व्यवहाराशी पण निगडीत आहे. तर त्यांनी हे संपवताना किंवा आपण जे अनुष्ठान, आपण जी उपासना जी काही केली, त्या उपासनेचा समारोप करताना आता काय ईश्वराबद्दल म्हणावं आणि कशानी त्याचा समारोप करावा याच्याकरता आपल्याकडे जय जयकार केलेला आहे. तो जय जयकार हे त्याचं महात्म्य आहे. जे ईश्वराच्या नावाचा आपण आता सुरुवातीला प्रार्थना म्हटली, कशाकरता प्रार्थना म्हणतो, आवाहन आहे की नारदांचं या ठिकाणी पुराण सांगायचं आहे. नारदांचं स्मरण केलं पाहिजे, त्यांची स्तुती केली पाहिजे. ज्याच्याकरता पुराण आहे त्यांची स्तुती केली पाहिजे. ज्यांनी हे पुराण सांगितलं त्यांचं स्मरण आणि स्तुती केली पाहिजे. हे सगळं केल्यानंतर झालं, आणखीन करू शकतो का, कितीही करू शकतो. ज्या सूतांनी ही पुराणं सांगितली त्या सूतांची स्तुती जन्मभर करत राहिलो तरी संपणार नाही. कारण एक एक पुराण 55,000 श्लोक, 18,000 श्लोक, 25,000 श्लोक एवढी मोठमोठी पुराणं आहेत. त्याचा महिमा गाणार किती आणि कसा, भगवंताचा महिमा गाणार किती आणि कसा. म्हणून आपल्या मर्यादा जाणून घेऊन भगवंता शेवटी तुझी स्तुती करता आली तेवढी केली, पण आता थांबतो आहे तेव्हा तुझा महिमा या जगामध्ये किंवा तुझ्या नामाचा, तुझ्या पराक्रमाचा जो डिंडीम आहे, जो जयघोष आहे, तो सगळ्या वातावरणामध्ये भरून राहो. म्हणून कशाच्याही शेवटी आपण जय जयकार करतो आणि म्हणून भगवंताचा जय जयकार करून ते समाप्त केलं जातं. तसं त्याला बलिराजाला काय भगवंताची स्तुती करावी सुधरेना, तो पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा म्हणू लागला, मी नमस्कार करतो, मी नमस्कार करतो, मी कृतार्थ झालो, मी कृतार्थ झालो, माझं घरदार कृतार्थ झालं, माझं राज्य कृतार्थ झालं, माझा सगळा प्रजाजन सुखी झाला, सगळे ऋषीमुनी कृतार्थ झाले, त्यांचं तप कृतार्थ झालं, हे सगळं म्हणून शेवटी त्या यज्ञशालेमध्ये बलीला काही थांबायचं समजेना. शेवटी वामनाने हसून बलीला सांगितलं, वामना, वामन म्हणतात की बली, की अरे ऐक, आता मी तुला सांगतो, हे राजा, तू जी काही माझी सारखी स्तुती करतो आहेस त्यामध्ये माझी एकच अपेक्षा आहे तुझ्याकडून, आणि ती म्हणजे असं की मला तपाचरण करायचं आहे, आणि तपाचरणाकरता मला फार भूमी नको आहे, मला माझ्या 3 पावलांची भूमी पाहिजे, तेवढ्याच भूमीमध्ये मी तपाचरण करणार आहे, तर तेवढी भूमीचं मला दान दे. आता भूमिदानाचं महात्म्य म्हणाले पुष्कळ आहे. भूमिदान करणारा मनुष्य निश्चयाने मोक्षाला जातो, आणि ज्यानं अग्नीची स्थापना केली आहे म्हणजे तू यज्ञ करायला उभा राहिलेला आहेस. आणि हा मी असा श्रोत्रिय ब्राह्मण आहे, अशा सामान्य यज्ञामध्ये सुद्धा जो यज्ञ करण्याला प्रवृत्त होतो, आणि एखादा श्रोत्रिय ब्राह्मण जर चांगला सच्छील त्या यज्ञामध्ये आला तर त्या ब्राह्मणाला भूमिदान देऊन तो यज्ञाचा यजमान आहे, तो आपलं जीवन कृतार्थ करून घेतो. कारण काय द्यावं, तर भूमीचं दान द्यावं. ह्या त्रिलोकामध्ये भूमिदानासारखं दान नाही आहे, त्यामुळे ते दान जरूर द्यावं. आणि म्हणून हे दैत्यराजा म्हणाले, ज्या ब्राह्मणाला जीविका म्हणजे उपजीविकेचं साधन नाही त्या ब्राह्मणाला तर जरूर भूमिदान करावं. म्हणाले, त्याच्या पुण्याचं फल तुला सांगतो की जर मनुष्यानी हे 100 वर्ष जरी यज्ञ करीत दुसऱ्याला दान देत राहिला तरीसुद्धा जे फल मिळणार नाही ते एका उपजीविका रहित असलेल्या सामान्य दरिद्री ब्राह्मणाला जर भूमिदान दिलं तर त्यांनी ते प्राप्त होतं. म्हणाले, भूमी कशी द्यावी, जिच्यामध्ये ऊस आहे, गहू आहे, तांदूळ आहे, सुपारी आहे, यांचे वृक्ष आहेत, आणि त्याचबरोबर ती भूमी उपजाऊ आहे, चांगली भूमी आहे, खडकाळ आहे, जरा मुरमाड आहे, अशी भूमी नाही, चांगली उपजाऊ भूमी द्यावी. आणि म्हणाले, अशा जीविकाहीन दरिद्री कुटुंबी असलेल्या
कुटुंब असणाऱ्या म्हणजे गृहस्थाश्रमी ब्राह्मणाला जर तू थोडीशी जरी भूमिदान तुझ्याकडून झालं किंवा कुणाहीकडून झालं कुणीही केलं तरी तो कृतार्थ होतो आणि म्हणाले तो मनुष्य विष्णूचं सायुज्य प्राप्त करून घेतो. त्यामुळे भूमिदान हे मोठं दान आहे. तर मी जास्त मागत नाही हे दैत्यराजा, तू मला तीनच पावलांची भूमिदान म्हणून दे, तिथे राहून मी तपश्चर्या करीन. भगवंतांचं हे बोलणं ऐकलं बलीला खूप आनंद झाला. तो म्हणाला आपण काहीही मागितलं असतं तरी मी आपल्याला दिलं असतं, आपण तर मला तीनच पावलांची भूमी मागत आहात म्हणाले. त्यांनी त्या ब्रह्मचारी वामनांना सांगितलं आपल्या हातावरती मी ते दान सोडतो. आणि त्यांनी हातामध्ये दान सोडण्याकरता तो जो चांदीचा कलश आहे, सोन्याचा कलश असेल, काय रत्नजडित असेल, आता त्या वैभवाला काय कमी आहे, अशा सुंदर त्या कलशाला आपल्याला माहिती आहे त्याला झारीसारखं पुढे त्याच्या ज्याच्यातनं जल बाहेर यावं असं त्या कलशाला असणारं पुढचं ती जलधारा बाहेर येण्याकरताची जी जागा आहे त्यांनी त्याप्रमाणे ते वाकवलं. आणि त्यांच्या हातावरती दान देण्याकरता पाहिलं पाणी पडे ना, बलीला कळलं नाही की हे आतमध्ये असलेलं जल बाहेर पडत का नाही आहे. भगवंतांनी जाणलं, भगवंतांनी तिथेच असलेला जो दर्भ आहे कुश आहे त्याचं जे टोकदार पातळ आहे ते घेतलं आणि त्या कलशाच्या त्या समोर असलेल्या त्या दांडीच्या मधून ते आत घातलं आणि त्या ठिकाणी तिथे तो भाग पोखरला आणि ती जागा मोकळी केली आणि तो दर्भ बाहेर ठेवला. त्या ठिकाणी शुक्राचार्य धारीत लपून बसलेले होते आणि त्याच्यातून याच्याकडून दान पडू नये, पाणी बाहेर वाहिलं जाऊ नये म्हणून तिथे थांबले होते. त्यांनी आपला डोळा लावला होता तिथे, त्यांचा त्या तो डोळा भगवंतांनी फोडला. आणि म्हणून आपल्याकडे आजही म्हण आहे तो झारीतला शुक्राचार्य, म्हणजे ज्याला दान देण्याची इच्छा नाही आहे त्याला झारीतला शुक्राचार्य असं आपल्याकडे म्हणतात. आणि त्यांनी भगवंतांनी त्याचा अडसर दूर केला आणि त्या बलीच्याकडून तीन पावलं भूमी घेण्याकरता पहिलं पाऊल टाकलं आणि पहिल्या पावलानी सबंध पृथ्वी व्याप्त झाली. आणि आता दुसरं पाऊल टाकणार त्यावेळी भगवंतांनी आपलं जे विशाल रूप आहे, व्यापक रूप आहे, यो वै भूम तत् सुखम असं उपनिषदांनी म्हटलंय. भौमा म्हणजे विशाल आहे, जे अमर्याद आहे त्याच्यामध्ये सुख आहे, त्याच्यामध्ये आनंद आहे, जे व्यापक आहे त्याच्यात आनंद आहे. भगवंतांनी आपलं व्यापक रूप प्रकट केलं. भगवंत बलीच्या समोर उभे आहेत, जे पृथ्वी तलावर उभे आहेत, पण भगवंत एवढे मोठे झाले की अंतरिक्षाच्या पलीकडे जाऊन दिवी लोकाला म्हणजे स्वर्गलोकाला व्यापून राहिले, स्वर्गलोकापर्यंत ब्रह्मलोकापर्यंत जाऊन पोचले. आता हे भगवंताचं असं तेजस्वी रूप जेव्हा सगळ्यांनी पाहिलं, आता एका पावलामध्ये पृथ्वी घेतली आहे आणि आता दुसरं पाऊल जे टाकायचं आहे ते ह्या व्यापक रूपात टाकायचं आहे. आता हे भगवंताचं हे एवढं विशाल रूप, विश्वरूप, त्या रूपामध्ये त्यांनी आपलं पाऊल टाकलं. आता पृथ्वी वर आहेत ना, तर हा ज्याला आपल्याकडे ब्रह्मांडाचा पृथ्वी गोल आहे तर हा जो वरचा परिघ आहे त्याला ब्रह्मकटाह असं म्हणतात. तर त्या ब्रह्मकटाहावरती त्यांनी आपलं पाऊल टाकलं. त्या ब्रह्मकटाहावर पाऊल टाकल्या भगवंताचं पाऊल आहे ते त्यांच्या इच्छेनी पडलेलं आहे आणि त्यांना जसं टाकायचं आहे त्यांनी तसं टाकलं आहे. त्यांनी त्या ब्रह्मकटाहाला स्पर्श केला आणि आपल्या पायाच्या अंगठ्याचा तिथे जरा दाब पडला आणि त्यांनी ही निर्माण करायची ब्रह्मांड जी आहे ती भोपळ्यासारखी चेंडूसारखी त्या क्षीरसागरामध्ये टाकून दिलेली आहे आणि त्या पाण्यावरती ती हेलकावे घेत आहेत. आता त्याचा तो सगळा इन्क्युबेशन पिरियड आहे, किती काळ त्याच्यामध्ये राहायचं आहे, भगवंताची झोप पुरी होईपर्यंत राहणार आहे. आणि मग भगवंताला जेव्हा वाटेल की आता सृष्टी निर्माण करावी त्यावेळी भगवंत ते एक एक ब्रह्मांड त्याच्यामधून सृष्टी निर्माण करतात. तर ते वरचा जो भाग आहे म्हणजे आपण कल्पना केली तर तो वरचा जो भाग आहे एखाद्या चेंडूला वरच्या बाजूला भोग पाडावं तर जसं होतं तसं ह्या ब्रह्मांडाला भोग पडलाय. कारण का तर वामनांचा पाय तिथे जोरात दाबला गेलेला आहे आणि त्या छिद्रातून ब्रह्मांडामध्ये असलेलं जे जल आहे ते जल आतमध्ये यायला लागलेलं आहे, म्हणजे ह्या पृथ्वी तलावरती यायला लागलेलं आहे, ह्या ब्रह्मांडामध्ये यायला लागलेलं आहे. आता भगवान विष्णूंच्या चरणांना धुवून, कारण आता त्यांच्या चरणापासून निघालं आहे आणि ते जल आता ह्या पृथ्वी तलावरती येत आहे, त्यांनी हे पवित्र केली आहे सगळी पृथ्वी. आणि सप्तर्षींनी ज्यांचा निवास मेरू पर्वतापाशी आहे त्या मेरू पर्वताच्या ठिकाणी सुद्धा त्या जलाचा स्पर्श आहे, सर्वदूर स्पर्श आहे.
भगवंताच्या चरणाला स्पर्शलेलं ते जे जल आहे ते ह्या त्रिलोकाला स्पर्शून राहिलं आहे, कारण भगवंतच त्रिलोकामध्ये आत्ता प्रकट झालेला आहे. आणि वामनांचं हे अद्भुत कर्म पाहिलं आणि त्या ठिकाणी असलेले देव ऋषी मानव त्यांची स्तुती करू लागले आणि म्हणाले आपण साक्षात परमात्मा आहात, हे आपण अद्भुत कर्म केलं आहे, आपण रूप मात्र बटू वामनाचं घेऊन इथे आलात, पण ज्या विशाल रूपामध्ये आपण इथे प्रकट झालात, म्हणाले आपल्याला काय म्हणावं, हे परेशा, हे परमानंदा, हे परमात्मन, म्हणाले परात्परा विश्वमूर्ती प्रमाणातीता असा असलेला हा जो परमात्मा आहे आपल्याला आम्ही सर्व नमस्कार करतो. आणि मग जसं पुरुष सूक्तामध्ये म्हटलं आहे तसं की आपल्याला हजार मस्तक आहेत, आपल्याला हजार नेत्र आहेत, आपल्याला हजार हात आहेत, आपल्याला हजार पाय आहेत, आपल्याला हजार मुख आहेत. आणि गंमत अशी आहे की हजार मुख म्हणजे असं काही वेगळं रूप आहे का? भगवंताचं सामर्थ्य असं आहे की जिथे पाय आहेत तिथेच हात आहेत, जिथे हात आहेत तिथेच डोळे आहेत, जिथे डोळे आहेत तिथेच कान आहेत, जिथे कान आहेत तिथेच नाक आहे. याचा अर्थ आम्ही ज्या अवयवांची कल्पना करून त्या त्या अवयवांच्याकडनं एक एक ज्ञानाचं ग्रहण करतो, भगवंताला असं ग्रहणच करावं लागत नाही. भगवंताला कोणत्याही स्थानावरून कशाचंही ग्रहण करता येतं आणि म्हणून तो सहस्र शीर्ष सहस्र पाद आहे. म्हणाले तुझं सगळंच वैभव मोठं विलक्षण आहे असं म्हणून ब्रह्मदेवानी आणि इतरांनी केलेली जी स्तुती आहे ती ऐकून भगवान महाविष्णूंनी ह्या स्वर्गामध्ये राहणाऱ्या देवतांनासुद्धा मोठा अभिवादन केलं, त्यांना अभय दिलं, त्यांच्याविषयीचा आनंद प्रकट केला, संतोष प्रकट केला. श्री

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। सोलापुरात चिंतोपंत टोळ या नावाचे एक उपद्व्यापी वृत्तीचे गृहस्थ राहत होते। दुसऱ्यांच्या सर्व प्रकारच्या व्यवहारात अकारण लुडबुड करण्याची त्यांना सवयच लागली होती। स्वामी सोलापुरात दत्त मंदिरात दिगंबरावस्थेत ध्यानस्थ बसलेले आहेत हे त्यांनी हेरलं आणि त्यांच्या चिंतातूर मनात प्रश्नांचं मोहळ उठलं। हे दिगंबरावस्थेत बसलेले गृहस्थ योगी पुरुष आहेत, साधू बैरगी आहेत की केवळ भिक्षा मागून दिवस ढकलणारे भिकारी आहेत? चेहऱ्यावरून हे योगी पुरुष किंवा साधू वैरागी वाटत नाहीत, परंतु गावात भिक्षा मागताना सुद्धा हे कधी दिसले नाहीत। हा पुरुष कोण आहे याचा फैसला काही होईना। हा कोणी ढोंगी आप मतलबी माणूस असावा असं चिंतोपंत टोळांचं मत झालं। मनातून हा विचार समूळ नष्ट करायचा म्हणून चिंतोपंत गर्भागारात गेले, श्री दत्तात्रेयांचं दर्शन घेतलं, परंतु त्यांनी कधीच स्वामींकडे पाहिलं नाही की त्यांचा कधी आशीर्वादही घेतला नाही, त्यांना साधा नमस्कार सुद्धा केला नाही। कारण चिंतातूर चिंतोपंतांना वाटत होतं की हा कोणी लफंगा माणूस असेल तर आपण उगीच त्याच्या न सुटणाऱ्या गुंत्यात अकारण अडकले जायचो। चिंतोपंतांच्या मनाची ही द्विधा स्थिती स्वामींनी हेरली होती। एक दिवस काय झालं तर पहाटेच चिंतोपंतांची स्वारी देवळात आली। स्वामींना त्यांनी तिरक्या डोळ्यांनी पाहून घेतलं। स्वामींनी डोळे मिटलेलेच होते। स्वामी खरं तर ध्यानस्थ अवस्थेतच बसलेले होते। चिंतोपंतांची पावलं बाहेर वाजली। स्वामींनी चिंतोपंतांना पाहिलं आणि हाक मारली। चिंतोपंत स्वामींपाशी गेले। आश्चर्य म्हणजे एवढे तेजपुंज स्वामी समोर आसन मांडी घालून बसलेले असताना सुद्धा चिंतोपंतांनी नमस्कार केला नाही, उद्धटासारखे स्वामींसमोर उभे राहिले। स्वामी चिंतोपंतांना म्हणाले, तुमच्या मनात

ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, काल मला एकाने विचारलं की नाम कसं घ्यावं, केव्हा घ्यावं आणि किती वेळा घ्यावं. त्याचं साधं आणि सोपं उत्तर असं की आपण ज्या अवस्थेत असू त्या अवस्थेत सतत नाम घ्यावं, कितीही वेळा घ्यावं आणि रंध्रारंध्राने नामाचा उच्चार करावा. कारण भगवंताचं शाश्वत स्मरण करण्याचा नामस्मरण हा एकमेव मार्ग आहे. भगवंताला प्राप्त करून घेण्याचं ते एकच साधन आहे. सुखदुःखाच्या आणि शारीरवेदनेच्या पलीकडे पोहोचण्याचा नामस्मरण हा एकच मार्ग आहे. सर्व उपाधी कायमसाठी संपवून नामात गर्क होण्यात पृथ्वी मोलाचा आनंद आहे.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। आता ऐकूया डॉक्टर व्ही टी पंचभाई यांची गीतरचना, संगीत आणि स्वर आर एन पराडकर यांचा।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.